श्रोते हो, अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपलं आयुष्य म्हणजे फक्त एक कंटाळवाणं रुटीन झालंय. तेच ते काम, तीच धावपळ. पण या रुटीनमध्ये सुद्धा एक सुंदर असं अध्यात्म लपलेलं असतं. संत जनाबाई या संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून काम करायच्या. दळण दळणं असेल, कपडे धुणं, केर काढणं, ही सगळी कष्टाची कामं त्या करायच्या. पण त्यांनी कधी या कामांचा कंटाळा केला नाही, कारण त्या प्रत्येक कामामध्ये विठ्ठलाशी गप्पा मारायच्या. त्यांच्यासाठी जात्यावरच्या ओव्या आणि झाडू मारणं हे त्यांचं मुख्य काम होतं, हे त्यांचं सर्वस्व होतं. आणि म्हणूनच असं म्हणतात की खुद्द विठ्ठल त्यांना त्यांच्या त्या कामामध्ये मदत करायला यायचा. याचाच अर्थ असा आहे की आपण जेव्हा आपलं रोजचं काम कंटाळा न करता अत्यंत प्रेमाने आणि एकाग्रतेने करतो ना, तेव्हा त्या कामाचा शीण आपल्याला जाणवत नाही.

0: तुमच्या कामावरचं तुमचं प्रेम हेच खऱ्या अर्थाने तुम्हाला सकारात्मकतेच्या जवळ घेऊन जातं. याच ऊर्जेने भारलेले हे पुढचे सूर ऐकूया.
1: Very long.

मंडळी, आपल्याला असं नेहमी वाटतं की वारी म्हणजे फक्त जुन्या परंपरा, पण तसं नाही आहे. वारी काळासोबत आणि विज्ञानासोबत सुद्धा बदलतीये. 2005 सालापासून वारीमध्ये एक अत्यंत सुंदर आणि आधुनिक उपक्रम राबवला जातोय, तो म्हणजे शासनाची स्वच्छता दिंडी. टाळ मृदंगाच्या गजरासोबतच या दिंडीतले शेकडो कलाकार भारूड, पथनाट्य आणि लोककलेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती असेल, स्त्री पुरुष समानता, वृक्ष लागवड असे अनेक संदेश देतात. आणि याचा प्रत्यक्ष परिणाम असा झाला आहे की लाखो वारकरी आता स्वच्छतेचे नियम पाळू लागलेत आणि पालखी पुढे गेल्यानंतर अवघ्या 12 तासात संपूर्ण गाव आणि रस्ते चकाचक स्वच्छ केले जातात. श्रोते हो, फक्त डोळे मिटून देवाचं नाव घेणं म्हणजे अध्यात्म नाही, तर आपला परिसर, आपला गाव स्वच्छ ठेवणं ही सुद्धा ईश्वराचीच पूजा आहे. खऱ्या अर्थाने देवळातला देव

श्रोते हो, वारीतली सर्वात सुंदर गोष्ट कुठली माहितीये? ती म्हणजे माऊली हा शब्द. वारीमध्ये कुणीही कुणाचं नाव विचारत नाही, कुणी कायम काय काम करतं हे विचारत नाही. अनोळखी माणूस जरी समोर आला तरी सुद्धा त्याला माऊली म्हणजेच आई या नावाने हाक मारली जाते. वयाने लहान असलेल्या मुलाला सुद्धा माऊली म्हणतात, तर मोठ्या आजोबांना सुद्धा माऊली असं म्हणतात. विचार करा, जेव्हा आपण समोरच्या प्रत्येक माणसामध्ये एका आईचं रूप पाहतो तेव्हा तिथे राग, द्वेष आणि अहंकार उरूच शकत नाही. जगातली ही एकमेव अशी जागा आहे जिथे प्रत्येक जण दुसऱ्याची आई होतो. आपल्याही रोजच्या जगण्यामध्ये आपण माणसांना याच आदराने वागवलं तर जग किती सुंदर होईल ना. विठ्ठल भक्तीमध्ये लपलेला हाच समतेचा आणि प्रेमाचा विचार लक्षात घेऊन ऐकूया मनाला प्रसन्न करणारे हे पुढचे सूर.

श्रोते हो, वारीची सांगता पंढरपूर जवळच्या गोपाळपूर येथे काल्याच्या कीर्तनाने होत असते. काल्याचे कीर्तन म्हणजे नक्की काय? तर वारीत चालत आलेला प्रत्येक माणूस, मग तो श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे, तो आपल्या घरून आणलेली शिदोरी जी काही आहे, पोहे, लाह्या, दही, लोणचं, हे एकत्र एका मोठ्या मडक्यामध्ये कुस्करतो आणि सगळेजण मिळून तो काला वाटून खातात. इथे कोणीही परका नसतो. एकत्र येऊन एकमेकांचं अन्न वाटून खाण्यातला जो काही निखळ आनंद आहे तो या कालातून आपल्याला मिळत असतो. आपणही आपल्या माणसांसोबत हाच प्रेमाचा काला असाच वाटत खात राहूया. आणि याचसोबतच सूर पुढचे जे आहेत ते ऐकूया. यानंतर आपण ठीक 6 वाजता ऐकू शकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र, जे आम्ही सहक्षेपित करू. आणि ठीक 6:05 आपली भेट होईलच रेनबो फंडे या कार्यक्रमामध्ये.

0: Facebook ni Sky, WhatsApp in life, man more calm, itano aram, so start up your day with Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
1: Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
0: musical saath, real life baat, cinema natak, bhatkar dikhas, start up your day with Rainbow Fun Day, Rainbow Fun Day.
2: श्रोते हो, आपण ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळ होतं, तसेच हलका मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह देखील पावसाची दाट शक्यता आहे. कमाल तापमान कुलाबा येथे 33 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 33 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा येथे 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 27 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 87%, तसंच पर्जन्य प्रमाण सांताक्रूज येथे 0.2 मिलीमीटर. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे राहील. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

नमस्कार श्रोते हो, शुभ सकाळ. न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवरती आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी. आणि तुमच्यासोबत आहे मी, तुमची मैत्रीण कल्याणी. मंडळी, पावसाचा लपंडाव कसा सुरू आहे ना, म्हणजे मागचे काही दिवस बघा, काय तो रेड अलर्ट, काय तो मुसळधार पाऊस. संपूर्ण मुंबई आणि उपनगरांची जणू काही दाणादाण उडवून दिली होती. पण आज बघा, आज पावसाने कशी छान अशी शांत विश्रांती घेतली आहे. पाऊस थांबलेला असला तरीसुद्धा हवेमध्ये एक मस्त गारवा आहे आणि आकाशामध्ये ढगांची गर्दी आहेच. तर अशा या निवांत आणि काळ्याभोर ढगांनी भरलेल्या या वातावरणामध्ये आज आपण एका अत्यंत सुंदर आणि काव्यात्मक विषयावरती गप्पा मारणार आहोत. आज आहे आषाढ महिन्याचा पहिला दिवस. या आषाढाच्या पहिल्या दिवसाचं आपल्या साहित्यात आणि संस्कृतीमध्ये एक वेगळं महत्त्व आहे. आजचा दिवस आपण महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा करतो. तर आज आपण या महाकवीच्या अफाट प्रतिभेचा आपण आढावा घेणार आहोत. थोडक्यात त्यांच्या या प्रतिभेच्या दुनियेमध्ये आपण हरवून जाणार आहोत. चला तर मग एका सुरेल गीताने या प्रवासाची सुरुवात करूया.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.
4: रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात, कविश्रेष्ठा केव्हा लिहिलेस तू मेघदूत, कविश्रेष्ठा केव्हा लिहिलेस तू मेघदूत, कोणते ते विस्फृत वर्ष, कोणत्या भाग्यशाली आषाढाचा तो प्रथम दिवस. विश्वातील जेवढे म्हणून विरही जन, त्या सर्वांचा शोक एकत्र करून तो सर्व जतन करून ठेवला आहे तुझ्या मेघमंद्र श्लोकाने. आपल्या खोल खोल गूढार्थपूर्ण थराथरातून भारदार संगीताच्या माधुरीत त्या दिवशी त्या उज्जयनीच्या प्रासाद शिखरावर कोण जाणे कशी झाली इतकी मेघांची दाटी. काय तो विजांचा लखलकाट, काय तो विजांचा लखलकाट, वाऱ्याचा सोसाटा, मेघांचा गडगडाट, त्या मेघसंघर्षाच्या गंभीर निर्घोषाने त्या दिवशी जागृत केला गेला हजारो वर्षे आतल्या आत दडून राहिलेला अश्रुपूर्ण विरह, आक्रोश. आणि त्या दिवशी कालाचा बांध फोडून झरझर वाहू लागला दीर्घकाल कोंडून राहिलेला अश्रुपूर, आणि त्याने नाहून निघाली तुझी सुंदर श्लोकमाला.

नमस्कार श्रोतो हो, 107.1 MHz वरती आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची मैत्रीण कल्याणी. तर मंडळी, तुम्ही विचार करत असाल की आषाढाचा पहिला दिवस आणि कालिदास यांचा नक्की काय संबंध आहे. बरं, तर त्याचं उत्तर दडलंय कालिदासांच्या मेघदूत या खंडकाव्यामध्ये. या काव्याची सुरुवातच होते आषाढस्य प्रथम दिवसे मेघमालिष्ट सानुम या ओळीने. म्हणजेच काय, तर आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वताच्या शिखराला मिठी मारणारा एक काळाभोर ढग. ही ओळ केवळ एक वाक्य नाहीये, तर ते एका महाकाव्याचं प्रवेशद्वार आहे. आजच्या काळामध्ये आपण ढग बघितले की म्हणतो की अरेच्छा, छत्री घ्यायला हवी होती. पण हजारो वर्षांपूर्वी कालिदासांनी ढग बघितला आणि त्यांच्यात त्यांना एक दूत, म्हणजे आजच्या काळात आजच्या भाषेत आपण ज्याला मेसेंजर असं म्हणतो, तर तो त्यांना दिसला. आणि म्हणूनच आषाढाचा पहिला दिवस हा कालिदासांच्या या कल्पनाशक्तीला सलाम करण्यासाठी कालिदास दिन म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: श्रोते हो, आपण मगाशी मेघाचा दूत असा उल्लेख केलेला आहे, त्यामागची गोष्ट फार रंजक आहे। कुबेराने एका यक्षाला कामात हयगय केली म्हणून शाप दिला आणि त्याला रामगिरी पर्वतावरती हद्दपार केलं। तिकडे यक्ष एकता आणि त्याची लाडकी पत्नी यक्षिणी हिमालयातील अलका नगरीमध्ये होते। आता विचार करा, आजच्या काळामध्ये आपल्याला कोणाची जर का आठवण आली तर आपण एका सेकंदामध्ये व्हॉट्सअप कॉल करतो, बरोबर की नाही, किंवा व्हिडिओ कॉल करतो। पण हजारो वर्षांपूर्वी जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा या विरहामध्ये जळणाऱ्या यक्षाला आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशामध्ये एक ढग दिसतो आणि तो चक्क त्या ढगालाच विनंती करतो की हे मेघा, तू अलकानगरीत जा आणि माझ्या प्रियेला माझा निरोप दे। काय अफाट कल्पनाशक्ती आहे ना ही। निसर्गालाच मानवी भावनांचा आरसा बनवण्याचं हे जे काही कौशल्य आहे ना, ते फक्त आणि फक्त कालिदासांकडेच होतं। आपण असंच एक सुंदर गीत ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी एक व्यावसायिक विराम घेऊया आणि त्यानंतर एक गाणं ऐकूया।
3: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेव।

श्रोते हो, मेघदूत हे काव्य म्हणजे नुसती प्रेमकहाणी नाही आहे बरं का, तो एका अर्थाने प्राचीन भारतातला गुगल मॅप आहे. तुम्ही म्हणाल कल्याणी हे काय नवीन, पण हो हे अगदी खरं आहे. यक्ष जेव्हा ढगाला रामगिरीवरून अलकानगरीला जाण्याचा रस्ता सांगतो, तेव्हा तो वाटेमध्ये लागणाऱ्या नद्या, पर्वत, गावं याचं इतकं अचूक वर्णन करतो की आपण थक्क होतो. उज्जैनी नगरी असेल किंवा रेवा नदी म्हणजेच नर्मदा नदी, विंध्य पर्वत आणि तिथून हिमालयापर्यंतचा प्रवास. आजच्या काळामध्ये मॅपवरती जरी तो रस्ता आपण बघितला तरीसुद्धा कालिदासांच्या वर्णनाशी तो तंतोतंत जुळतो. विमानातून न बघता केवळ आपल्या कल्पनेने संपूर्ण मध्य भारताचा अचूक असा भूगोल मांडणारा हा कवी म्हणजे खऱ्या अर्थाने महाकवी होता.

मंडळी, महाकवी कालिदासांविषयी बोलताना फक्त मेघदूत आठवून चालणार नाही. कालिदासांनी संस्कृत साहित्याला अशी काही नाटकं आणि महाकाव्य दिलेली आहेत ज्यांची भुरळ संपूर्ण जगाला पडली. अभिज्ञान शाकुंतलम हे त्यांचं नाटक जगभरामध्ये इतकं गाजलं की प्रसिद्ध जर्मन कवी गटे याने हे नाटक वाचलं आणि तो अक्षरशः ते पुस्तक डोक्यावरती घेऊन नाचला होता. दुष्यंत आणि शकुंतलेची ही कथा, त्यांच्या प्रेमाचा आणि तो विरहाचा तो प्रवास आजही कोणत्याही भाषेमध्ये अनुवादित होऊन रंगभूमीवरती आला तर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. आजही मालविकाग्निमित्रम, विक्रम उर्वशीय ही त्यांची अप्रतिम नाटकं आणि रघुवंशम आणि कुमार संभवम ही त्यांची महाकाव्य एकाच लेखणीमधून इतके वेगवेगळे रंग उधळणं हे खरोखरच दैवी देणगीचं लक्षण आहे, नाही का?

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: श्रोते हो, संस्कृत मध्ये एक म्हण फार प्रसिद्ध आहे, उपमा कालिदासस्य, म्हणजे उपमा द्यावी तर ती कालिदासांसारखीच। एखाद्या गोष्टीचं वर्णन करताना ज्याला निसर्गाची जी उपमा ते देतात ती थेट काळजाला जाऊन भिडते। पण आजच्या या धावपळीच्या काँक्रीटच्या जंगलामध्ये अडकलेल्या आयुष्यात कालिदास का बरे वाचायचे? कारण ते आपल्याला निसर्गाकडे पाहायला शिकवतात। आभाळातला नुसता ढग बघण्यापेक्षा त्या ढगाचा प्रवास अनुभवण्याची दृष्टी देतात। मानवी भावना, प्रेम, विरह, ओढ हे हजारो वर्षांनंतरही बदललेलं नाही, आपण फक्त व्यक्त होण्याचे मार्ग बदललेत। त्यामुळे स्वतःच्या आतल्या रसिक माणसाला जर का आपल्याला जिवंत ठेवायचं असेल तर कालिदासांच्या साहित्याची नाळ ही जोडलेली असलीच पाहिजे, नाही का?

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल विर

श्रोते हो, आपण आषाढ महिन्याविषयी बोललो, कालिदासांविषयी बोललो. आता मी तुम्हाला एक कविता ऐकवणार आहे, दासू वैद्य यांची पाऊस हरवल्याची गोष्ट. ती पावसासारखीच दिसायची, ती पावसासारखीच दिसायची आणि पावसासारखीच हसायची. पण एवढ्यात पाऊस तिच्या डोळ्यात मुक्कामी असतो. महिना संपल्यावर कॅलेंडरचं पान उलटावं एवढा सहज. ती पावसासारखं हसणं विसरून गेली आणि चेहऱ्यावर गोंदून घेतली तिनं एक उदासीन धून. आता ती पाऊस फक्त खिडकीतून बघते. आता ती पाऊस फक्त खिडकीतून पाहते तरी विधवाबाईच्या कपाळावर कुंकवाची खूण राहून जावी तशा पावसाच्या खुणा शाबूत आहेत तिच्या देहभर. पावसात केस मोकळे सोडून मनसोक्त चिंब होणारी ती झाडाच्या पानावरून पाऊस ओघळताना पाहू शकत नाही. कारण तिला आठवतात पावसाच्या स्पर्शाचे कवडसे. पाऊस हरवलेल्या माणसाची गोष्ट तशी खूप अवघड असते समजायला. पाऊस हरवलेल्या माणसाची गोष्ट

कशी खूप अवघड असते समजायला आणि तशी खूप सोपी सुद्धा असते. तुर्त एवढंच, तिचा पाऊस हरवलाय म्हणे, ज्या पावसात ती त्याच्याबरोबर वाळूचा खोपा करत होती.

श्रोते हो, मध्यंतरी माझ्या वाचनामध्ये एक खूप सुंदर पोस्ट आली होती आणि त्याच्यात असं लिहिलं होतं की पावसाचं नेमकं वय काय असेल. तर ती पोस्ट अशी होती की त्याच्यात एक थोडक्यात अशी कविता लिहिली आहे, अर्थात ती कोणाची मला माहीत नाही, अज्ञात आहेत कवी. तर त्याच्यात असं लिहिलं आहे की मऊ दुपट्यात आईच्या खांद्यावरून बघताना पाऊस 1 वर्षांचा असतो. मऊ दुपट्यात आईच्या खांद्यावरून बघताना पाऊस 1 वर्षांचा असतो.

हो, आणि वाजणारे बूट मुद्दाम डबक्यात आपटत चालताना पाऊस 4 वर्षांचा असतो. शाळेतून येताना छत्री मुद्दाम वाऱ्याच्या दिशेने धरून उलटी करताना पाऊस 12 वर्षांचा असतो. ट्रेकिंग करताना चिंब भिजल्यावर टपरीवर चहा पिताना पाऊस 18 वर्षांचा असतो. तिला पाऊस आवडतो. रिमझिम गिरे सावन वगैरे गाणी ऐकताना पाऊस अपरि

पावसात? खरं तर पाऊस आपण जसा अनुभवू तसंच त्याचं वय नाही का? म्हणजे पाऊस जरी सगळीकडे सारखा असला ना, तरी प्रत्येकाचं भिजणं मात्र वेगळं असतं. कोणी सुखाच्या सरीत चिंब नाहतं, तर कोणी दुःखाच्या पावसात फक्त भिजत राहतं.

0: कलांगणचे छोटे कलाकार
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी
1: प्रवेश निःशुल्क
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण
1: उत्सव नवचैतन्याचा
2: तर श्रोते हो आषाढाच्या या पहिल्या दिवसाचा आणि या निवांत ढगाळ अशा वातावरणाचा आज मनमुराद आनंद घ्या. पाऊस सध्या थांबलेला असला तरीसुद्धा निसर्गाचं हे रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासारखं आहे. आज वेळ मिळाला तर नक्की नेटवरती जाऊन मेघदूत किंवा कालिदासांच्या साहित्यातल्या काही ओळी वाचा. तुमच्यातल्या रसिक माणसाला नक्कीच नव्यानं जाग येईल. आणि महाकवी कालिदास दिनाच्या आणि आषाढ महिन्याच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. आता ठीक 7:10
3: आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. वाढवणजवळच्या दापचरी इथं जागतिक कृषी बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय. पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसकडून छापे. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे 2019 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफी मिळणार आहे. तर 2026-27 नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांनाही मिळणार आहे प्रोत्साहनपर लाभ. पालघर जिल्ह्यातल्या वाढवणपासून जवळच असलेल्या दापचरी इथं आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विकसित करायलाही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल. यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होणार आहे. राज्यातील महानगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायतींना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी त्यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या विनियोगातून उत्पन्न मिळवता येईल अशा मुद्रीकरण धोरणासही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राज्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक त्या बदलांसह राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जागांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणातून सवलत द्यायला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. या स्थानकाचं लवकरच लोकार्पण करण्यात येईल. बारामती हे राज्यातलं एक महत्वाचं कृषी शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असल्यानं या पुनर्विकासामुळे स्थानिक व्यापार दळणवळण आणि पर्यटन स्थळांना मोठी चालना मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं पुण्यासह राज्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कालिदास दिनानिमित्त कविकुलगुरू कालिदासांची महती सांगताना संस्कृततज्ञ प्राध्यापिका अंजली पर्वते म्हणाल्या,
4: आषाढस्य प्रथमे दिवसे या शब्दांनी ज्या मेघदूताची सुरुवात कालिदासांनी केली आहे आणि निसर्ग हा माणसाचा अंतरंग मित्र असल्याचं वर्णन केलंय त्यावरूनच तर आषाढाचा पहिला दिवस आपण कालिदास दिन म्हणून साजरा करतो. आपल्या 7 साहित्य कृतीतून संस्कृत भाषेला ललामभूत ठरलेला हा महाकवी त्यांनी यज्ञ दान तप या भारतीय संस्कृतीतल्या 3 महत्वाच्या तत्वांवर रघुवंश आणि कुमार संभव या आपल्या महाकाव्यातून भर दिला आणि त्यागाचं प्रेमाचं महत्व आपल्या नाटकांमधून दाखवलं.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करतेय
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर

0: दिलं. असा हा महाकवी. भारतीय संस्कृतीचा उद्गाता असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. आजही त्यामुळेच आपण त्याला स्मरणीय मानतो, वंदनीय मानतो.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्याकरता राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या अपघातात 9 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात नुकतीच मोठी कारवाई केली आहे. एटीएसनं सोमवारी एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या छाप्यात जप्त केलेल्या साहित्याचं तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. या विश्लेषणामधून तसंच या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीमधून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता एटीएसनं व्यक्त केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात उद्या गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. आषाढी यात्रेसाठी सुमारे 20 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. या कालावधीत सुमारे 2500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहील अशी माहिती मंदिर समितीनं दिली आहे. दरम्यान आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना येत्या 29 जुलैपर्यंत पथकरातून सवलत देण्यात येणार आहे. यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे संवादवारी हा उपक्रम राबवला जात आहे. याद्वारे चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामं आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती लाखो वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीवरही संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातलं पाऊसमान आणि खरीपाच्या पिकांबाबत अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 28% पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक फटका हा शहादा, तळोदा आणि नंदुरबार तालुक्यांना बसला असून या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील पीक पाणीवरही परिणाम झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात अवघ्या 1,15,000 ते 1,20,000 हेक्टरपर्यंत पेरण्या होऊ शकलेल्या आहे. जिल्ह्यातील पेरणी क्षेत्र हे 2,73,000 हेक्टरच्या जवळपास असल्यानं यंदाची पेरणी पाहता अवघी 40% पेरण्या पूर्ण झाल्याचं चित्र आहे. यंदा कमी वेळात उत्पादित होणाऱ्या बाजरीसारख्या पिकाकडे शेतकरी वळण्याची शक्यता दिसून येत आहे. पर्जन्यमानाची ही त्रुट पाहता कृषी विभाग देखील सजग झाला असून जिल्ह्यातील कृषी घटकांची उद्या कार्यशाळा देखील होणार आहे. शिवाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा असे आवाहनही कृषी विभागाकडून केल्या जात आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार.
1: पुणे शहरातली पाणी कपात 22 जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात उपलब्ध पाणीसाठा आणि सध्याची जलस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान विभागानं 22 जुलैनंतर वर्तवलेला पावसाचा अंदाज, धरणातला उपलब्ध पाणीसाठा, पाण्याची आवक तसंच एकूण जलस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असं पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं आहे. पाणी कपात रद्द झाली असली तरीही पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीनं आणि काटकसरीनं करण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे. राज्यातल्या मच्छीमारांना सॅटेलाईट फोन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनानं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे असं मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत राणे बोलत होते. मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधता यावा, तसंच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात

यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सावळगाव इथं काल संध्याकाळी झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व मृत गुजरातचे रहिवासी असून वणी इथं श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनाहून परत येत असताना हा अपघात झाला आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला आहे. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला आणि मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष नोंदवलं. आता उद्या कार्डिफ इथं दुसरा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर तिसरा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं झालेल्या कालच्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेननं फ्रान्सला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. या स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. वाढवणजवळच्या दापचरी इथं जागतिक कृषी बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय. पाकिस्तानी गुंड शेहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ATSकडून छापे. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: in the sky. What's up in life? Man more calm. Ethano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical saath. Real life baat. Cinema natak. Bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्स वरती आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची मैत्रीण कल्याणी. मंडळी, आत्ताच आपण पावसाच्या लपाछपीबद्दल बोलत होतो आणि कालिदास दिन, त्याच्यानंतर आषाढ महिन्याचा आज पहिला दिवस आहे, याविषयी सुद्धा आपण गप्पा मारल्या. पण आजच्या काळामध्ये पाऊस लांबला की आपण लगेच मोबाईल काढतो आणि काय बरं करतो, तर वेदर ॲपवरती ढगांची स्थिती चेक करतो. बरोबर आहे की नाही? पण विचार करा, जेव्हा हे तंत्रज्ञान नव्हतं तेव्हा आपले पूर्वज काय बरं करायचे? श्रोते हो, जेव्हा पाऊस दडी मारायचा तेव्हा आपले शेतकरी आणि गावकरी निसर्गाला साकडं घालण्यासाठी अशा काही अजब आणि रंजक प्रथा करायचे ज्या ऐकून तुम्ही आणि आम्ही थक्क होतो. या प्रथांमधून केवळ अंधश्रद्धा नाही तर माणसाचं निसर्गाशी, प्राण्यांशी, जैवविविधतेशी असलेलं एक अतूट नातं दिसून येतं. आज आपण महाराष्ट्रातल्या पावसासाठी केल्या जाणाऱ्या याच अनोख्या लोकप्रथांची सफर करणार आहोत. काय आहेत या प्रथा जाणून घेऊया, पण त्याआधी ऐकूया पावसाची ओढ व्यक्त करणारं हे सुंदर असं गाणं.

तर श्रोते हो, या गाण्यानंतर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये. आणि आपण गप्पा मारतोय पावसासाठीच्या जुन्या आणि रंजक प्रथांबद्दल. तर बऱ्यापैकी अनेक जणांनी मला व्हॉट्सॲपला आणि कॉल करून सुद्धा कळवलं आहे त्यांना कुठल्या कुठल्या प्रथांबद्दल माहिती येते. तर अशीच एक मंडळी प्रथा आहे धोंड्या. पाऊस थांबला की महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये लहान मुलांची एक भन्नाट अशी मिरवणूक निघते. मुलं कमरेला कडुलिंबाचा पाला बांधतात, डोक्यावरती किंवा हातामध्ये धोंडा म्हणजे दगड घेतात आणि गावभर फिरत धोंड्या धोंड्या पाणी दे, साहेबजीची वाणी दे अशी घोषणा करतात. गावकऱ्यांकडून या मुलांच्या अंगावरती पाणी ओतलं जातं. आणि श्रोते हो, ही केवळ एक प्रथा नाही आहे तर ही एक सामूहिक प्रार्थना आहे. यातून त्या लहान मुलांची निरागसता तर आपल्याला दिसतेच, पण कमरेला बांधलेला कडुलिंब हा निसर्गाचा आणि आरोग्याचा एक भाग आहे. दुष्काळामध्ये जेव्हा सगळीकडे निराशा असते तेव्हा गावातील लहान मुलं एकत्र येऊन आशेचा किरण निर्माण करतात आणि निरागस हाकेला निसर्गही कसा प्रतिसाद देत असेल याची कल्पना करता ऐकूया हे पुढचं गाणं.

श्रोते हो, आपण मगाशी धोंड्या या प्रथेबद्दल बोललो आणि आता जी प्रथा मी तुम्हाला सांगणार आहे ना ती ऐकून तुमच्या चेहऱ्यावरती नक्कीच हसू येईल. मंडळी, पावसाला बोलवण्यासाठी आपल्याकडे चक्क बेडकांचं लग्न लावलं जातं. हो, म्हणजे अगदी खरं ऐकताय तुम्ही. बेडूक आणि पाऊस यांचं एक नैसर्गिक नातं आहे. पाऊस येण्यापूर्वी बेडकांचं डराव डराव सुरू होतं आणि आपल्या पूर्वजांनी निसर्गाच्या निरीक्षणातून ओळखलं होतं. त्यामुळे बेडकाला पावसाचा दूत मानून त्याचं प्रतिकात्मक लग्न लावलं जातं. काही दुष्काळी भागामध्ये तर गाढवाचं लग्न लावण्याची सुद्धा प्रथा आहे. आणि आता आजच्या काळामध्ये आपल्याला हे विचित्र वाटेल, पण यामागे एक फार मोठा असा अर्थ दडलेला आहे. म्हणजे संकट काळामध्ये माणसाला एकत्र बांधून ठेवणं आणि निसर्गातील या छोट्या प्राण्यांचं म्हणजेच जैवविविधतेचं आपल्या शेतीतलं महत्त्व अधोरेखित करणं हा याच्या मागचा खरा उद्देश आहे.

श्रोतेहो, आपण पावसाच्या प्रथांच्या प्रवासामध्ये आता कोकण किनाऱ्याकडे आलेलो आहोत. पावसाचा थेट संबंध आपल्या उपजीविकेशी असतो आणि हे कोकणातल्या कोळी बांधवांकडून शिकायला हवं. जेव्हा पाऊस दडी मारतो तेव्हा गावोगावी यज्ञ, हवन आणि वरुणदेवाची म्हणजेच पर्जन्यदेवाची विशेष अशी पूजा केली जाते. पण जेव्हा हा पाऊस धोधो कोसळून समुद्राला उधाण येतं तेव्हा याच वरुण देवतेला शांत करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोकणामध्ये नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. मच्छीमार समाज समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून निसर्गाची माफी मागतो आणि संरक्षणाची प्रार्थना करतो. मंडळी, हे सगळे विधी, या सगळ्या प्रथा आपल्याला एकच गोष्ट सांगत असतात की माणूस कितीही मोठा झाला तरीसुद्धा निसर्गापुढे तो खूप लहान आहे आणि आपण या जैवविविधतेचा सन्मान केला पाहिजे, तरच निसर्गसुद्धा आपला सन्मान करेल.

0: श्रोते हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा सहावा भाग.
1: बारा एप्रिल 1944 फोर्ट स्टायकिन मुंबई बंदरात दाखल झालं खरं, पण त्यानंतर बराच काळ काही घडलंच नाही. जहाजावर अत्यंत घातक स्फोटकं आहेत असा साक्षात्कार अखेरीस बंदरावरच्या अधिकाऱ्यांना झाला आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. जहाजाच्या समुद्राकडच्या बाजूतून जहाजातली स्फोटकं आणि दारुगोळा उतरवून घेण्याचं ठरलं. जहाजावरची स्फोटकं समुद्राकडच्या बाजूने उतरवून घेण्याचं का ठरलं ते पाहू. सन 1939 जेव्हा दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली तेव्हा कोणत्याही प्रकारचा दारुगोळा आणि स्फोटकं कोणत्याही परिस्थितीत बंदरावर उतरवून घेण्यासाठी मनाई करणारा हुकूम जारी करण्यात आला. त्याऐवजी अशी स्फोटकं घेऊन येणारी जहाजं दूर समुद्रात उभी करावीत आणि त्या जहाजांवरचा दारुगोळा लहान लहान बोटींमध्ये उतरवून घ्यावा आणि मग तो टप्प्याटप्प्यानं त्याच लहान बोटीतून गरज लागेल तसा बंदरावर आणला जावा असा नियम करण्यात आला. या नियमाचं काटेकोरपणे पालन केलं जात होतं. मोठ्या जहाजांवरचा सर्वच दारुगोळा जर बंदरात उतरवला आणि जर त्याचा स्फोट झाला किंवा बंदरावर शत्रून हल्ला केला तर मोठ्या प्रमाणावर एकाच ठिकाणी असलेल्या दारुगोळ्याचा स्फोट होऊन बंदराचं किंवा त्या परिसरात असलेल्या इतर जहाजांचं नुकसान होऊ नये याकरता हा नियम लागू करण्यात आला होता. आता या नियमामुळे काही वेळ वाया जात होता पण तरी सुद्धा सुरक्षिततेसाठी हा नियम अत्यंत आवश्यक होता. पण जसजसं युद्ध जवळ येत गेलं तसतसा हा नियम शिथिल करण्यात आला. वेळच तर महत्वाचा होता म्हणून स्फोटकं आणणाऱ्या मोठ्या जहाजांना धक्क्यापर्यंत येण्याची परवानगी नंतर देण्यात आली. फक्त स्फोटकं उतरवताना ती धक्क्यावर न उतरवता जहाजाच्या समुद्राकडच्या बाजूला उतरवून घ्यावी.

0: अशा सूचना देण्यात आल्या।
1: तर फोर्ट स्टाइकिन वरचा दारूगोळा समुद्राकडच्या बाजूने उतरवून घेण्याचं ठरलं। मात्र त्यासाठी ज्या लहान बोटी आणि बार्ज लागणार होते ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तासांनंतरच उपलब्ध होऊ शकणार होते। कॅप्टन नायस्मिथ आणि जहाजाच्या फर्स्ट ऑफिसरनं स्फोटक लगेच उतरवून घेणं गरजेचं असल्यानं ती आधी उतरवावीत असं बंदर अधिकाऱ्यांना परोपरीनं सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलं आणि 24 तास थांबावंच लागेल असं शांतपणे सांगण्यात आलं। जहाजावरची स्फोटक उतरवून घ्यायला उशीर होत होता ही दुसरी चूक। ही चूक अत्यंत गंभीर होती।
0: दरम्यानच्या काळात जहाजावरचं इतर सामान उतरवून घ्यायला सुरुवात झाली। जहाजावर सामान ठेवण्यासाठी असलेल्या 5 कप्प्यांपैकी पहिला आणि दुसरा कप्पा रिकामा करण्याचं काम सुरू झालं। सर्वात आधी तेलानं भरलेली पिंपं धक्क्यावर उतरवायला सुरुवात झाली, त्याबरोबरच मासळीचं भयानक दुर्गंधी येणारं खतही उतरवायला सुरुवात झाली।
1: इकडे माल उतरवून घेण्याची घाई चाललेली असतानाच तिकडे जहाजाच्या चीफ इंजिनियरला अलेक्स गो याला भेटायला मिनिस्ट्री ऑफ वॉर ट्रान्सपोर्टचा अधिकारी फोर्ट स्टाइकिनवर आला। जहाजाच्या इंजिनाच्या दुरुस्तीबाबत त्याची आणि अलेक्सची चर्चा झाली आणि त्याने अलेक्सला इंजिनाची दुरुस्ती करून घेण्याची परवानगी दिली। परवानगी मिळताच अलेक्स आणि त्याची टीम जहाजाच्या इंजिन दुरुस्तीच्या कामासाठी इंजिन रूम मध्ये पोहोचली आणि इंजिनाचा एक एक भाग सुटा करू लागली। इंजिन उघडल्यामुळे जहाजाचा आणि इंजिनाचा संबंध तुटला आणि जहाज एक इंचही पुढे मागे हलू शकण्याची शक्यता मावळली। ही तिसरी आणि गंभीर चूक झाली होती। पण ह्याला चूक म्हणताही येत नव्हतं, अलेक्स त्याचं काम करत होता। पुढच्या मोठ्या प्रवासाला निघण्याआधी जहाजाचं इंजिन तंदुरुस्त असणं आवश्यक होतं, त्यासाठी त्याने रीतसर परवानगी घेतली होती। असं असलं तरीही पुढे जे काही घडणार होतं त्यासाठी जहाजाचं इंजिन कार्यरत नसणं ही बाब देखील कारणीभूत ठरणार होती।
0: दुसरा दिवस उजाडला। 12 एप्रिलला बंदरात आलेल्या जहाजावरचा बराचसा माल अजूनही जहाजावरच पडून होता। जहाजाच्या 2 नंबरच्या कप्प्यात असलेल्या सोन्याच्या पोलादी पेट्यांना अजूनही हात लावण्यात आलेला नव्हता। जोपर्यंत रिझर्व्ह बँकेचे अधिकारी जहाजावर येऊन त्या पेट्यांची तपासणी करत नाहीत तोपर्यंत सोन्यानं भरलेल्या 30 पेट्या खाली उतरवता येणार नव्हत्या। काही वेळानंतर रिझर्व्ह बँकेचे अधिकारी बोटीवर पोहोचले। त्यांनी सगळ्या पेट्या जहाजावर खोलून तपासणी केल्याखेरीज पेट्या उतरवून घेणार नाही असं जाहीर केलं। आता पंचायत झाली। रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पोलादाच्या पेट्या जहाजावरच उघडायच्या, तर त्याकरता वेल्डिंग मशीन आणावं लागणार होतं आणि जहाजावर प्रचंड प्रमाणात स्फोटकं असल्यामुळं वेल्डिंग मशीनचा वापर करता येणार नव्हता। रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची मागणी मान्य करण्यास कॅप्टन नायस्मिथ आणि बंदर अधिकाऱ्यांनी यामुळेच असमर्थता दर्शवली। वेल्डिंग मशीनमुळे जहाजावर असलेल्या स्फोटकांचा आणि दारूगोळ्याचा स्फोट होण्याची शक्यता असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। म्हणून बोटीवरची स्फोटक उतरवून झाल्यानंतर सोन्याचा साठा असलेल्या सीलबंद पेट्या रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष उघडायच्या असं ठरवलं गेलं।
1: पण स्फोटक उतरवून घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लहान बोटी आणि बार्ज 13 एप्रिलच्या दुपारपर्यंत आलेल्याच नव्हत्या आणि तो धोकादायक माल तसाच जहाजात पडून होता। शेवटी 13 एप्रिलच्या दुपारनंतर स्फोटक उतरवून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या त्या बोटी अवतरल्या। बोटी आल्या खऱ्या, परंतु त्या बोटींमध्ये समुद्राच्या बाजूने स्फोटक उतरवून घेण्याऐवजी बोटीवरच्या मजुरांच्या टोळ्या जहाजावरच्या इमारती लाकडांचे मोठे ओंडके विविध धातूंचं भंगार उतरवून घेण्याच्या मागे लागल्या।

0: भंगार उतरवण्यासाठी आणलेली क्रेन भंगाराचं वजन उचलायला असमर्थ होती, म्हणून नवीन मोठ्या क्षमतेची क्रेन आणायचं ठरलं. पण ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 एप्रिलच्या सकाळी येणार होती. आता क्रेनच नाही म्हटल्यावर जहाजावर माल तसाच पडून राहिला आणि तो दिवसही फुकट गेला.
1: श्रोतेहो, आज आपण ऐकत होतो मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 6वा भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

श्रोते हो, या छान गप्पांच्या ओघामध्ये वेळ कसा निघून गेला हे खरंच कळलंच नाही, पण घड्याळाचे काटे आता पुढे पळत आहेत आणि वेळेची मर्यादा आपल्याला इथेच थांबण्याची खूण करते. तेव्हा आता म्हणजेच मला कल्याणीला आजच्या या प्रसन्न आणि ऊर्जावान कार्यक्रमातून निरोप घेण्याची अनुमती द्या. जाता जाता तुम्हाला एकच हक्काचा कानमंत्र देणार आहे, तो म्हणजे आजची ही सकाळ आणि येणारा संपूर्ण दिवस तुम्हाला एकदम भन्नाट, फ्रेश आणि भरपूर ऊर्जा देणारा जावो. कामाच्या ठिकाणी कितीही डेडलाईन्स असल्या किंवा प्रवासामध्ये कितीही धक्के लागले तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि अंगातला उत्साह जरा सुद्धा कमी होऊ देऊ नका. रोजच्या जगण्यातली ही सुंदर मजा भरभरून लुटा. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये अशाच नव्या कोऱ्या आणि फ्रेश गोष्टींसह. तोपर्यंत हसत रहा, सकारात्मक रहा आणि महत्वाचं म्हणजे ऐकत रहा 107.1 MHz मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी. यानंतर FM गोल्डला 10 ते 1 या वेळामध्ये RJ दीप्ती आणि 2 ते 5 FM रेनबोवरती RJ श्वेता तुमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी असणारच आहेत. यानंतर ठीक 8 वाजता आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या. यानंतर ऐकूया एक छान असं गाणं.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू। पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक। ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये। भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह दोन रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर। आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीत धडक। आता सविस्तर बातम्या। भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार तसंच दुहेरी अंशदान करार म्हणून ओळखला जाणारा सामाजिक सुरक्षा करार आजपासून लागू झाला आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून ब्रिटनमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। याचा फायदा निर्यात वाढीला होणार असून उत्पादकांसाठी नव्या संधी निर्माण होतील आणि जागतिक मूल्य साखळीमध्ये भारताचा सहभाग अधिक दृढ होईल असं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितलं। हा करार भारत आणि ब्रिटन दरम्यानची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आणि समृद्धी निर्माण करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचं प्रतिबिंब आहे। हा करार लागू होणं हा भारताच्या व्यापार प्रवासातील एक निर्णायक टप्पा असून त्यामुळे दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भविष्याभिमुख आर्थिक भागीदारी प्रस्थापित होईल असंही अग्रवाल म्हणाले। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे। या पार्श्वभूमीवर केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय आंतर मंत्रालयीन आढावा बैठक घेतली। यावेळी भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी खलाशी प्रथम हा सर्वसमावेशक उपक्रम सुरू करण्याचं आणि सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले। प्रत्येक जहाजावर देखरेख ठेवण्याचे आणि या भागातील प्रत्येक बाधित भारतीय खलाशासाठी विशेष संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले। होर्मुझ समुद्रधुनीमध्ये एमटी अल बाहिया आणि एमटी मोम्बासा या व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली। या दोन जहाजांवरील एकूण 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशी होते। एमटी अल बाहियावरील हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल ब्रुसेल्स इथं युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाविषयक उच्च प्रतिनिधी काजा कल्लास यांची भेट घेतली। पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि तिथं शांतता स्थिरता पुन्हा स्थापन करण्याच्या गरजेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे। भारत आणि मालदीवमधील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची पहिली फेरी यशस्वीरित्या पार पडली असून दोन्ही देशातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढीच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे। गेल्या आठवड्यात या वाटाघाटी दुरुस्त पद्धतीनं पार पडल्या। वाटाघाटींच्या अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे। भारत हा मालदीवचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे। या प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये शाश्वत आर्थिक वाढीस हातभार लागेल आणि द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे असंही वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे। ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार

त्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबाद इथं सुरू होणार असून भारत यजमान देश म्हणून त्याचं आयोजन करत आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. 2 दिवसांच्या या परिषदेत श्रम क्षेत्राचा अधिक विकास आणि सुरक्षितता वाढवणं, महिलांचा सहभाग वाढवून त्यांचं सक्षमीकरण करणं आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. याबाबत एक संयुक्त जाहीरनामा तयार करण्याबाबतही चर्चा होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये कौशल्य विकास, कामगार कल्याण, श्रमिक नीती आणि रोजगार क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवणं हा या परिषदेमागचा हेतू आहे. परदेश दौऱ्यावर असलेले भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल स्पेनचा दौरा आटोपून काल बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथं पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वतता या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून युरोपसोबतची भारतीय आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं केंद्रीय मंत्री गोयल एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. गोयल यांनी बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि रोजगार, अर्थव्यवस्था आणि कृषी मंत्री डेव्हिड क्लारिनवेल यांची भेट घेतली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन आणि 2 रशियन अंतराळवीरांचा गट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीपणे पोहोचला आहे अशी माहिती नासा अंतराळ संस्थेनं दिली आहे. या गटाने काल भारतीय वेळेनुसार रात्री 8:17 रशियाच्या सोयूज MS-29 या अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली. प्रक्षेपणानंतर अवघ्या काही वेळातच हे अंतराळ यान कक्षेमध्ये पोहोचलं. सुमारे 3 तासांच्या कालावधीत आणि 2 प्रदक्षिणांच्या प्रवासानंतर हे यान ISS प्रीचाल मॉड्यूल्सशी स्वयंचलितपणे जोडलं गेलं. हे अंतराळवीर पुढील 8 महिने या अंतराळ स्थानकात राहणार असून या दरम्यान तिथल्या कक्षीय प्रयोगशाळेत विविध प्रयोग करणार आहेत. पाकिस्तानव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये अशांतता आणि अस्वस्थता कायम आहे. या प्रदेशातील रावलकोट इथल्या ईदगाह मैदानावर काल गणवेशातील शेकडो शालेय विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह आणि पालकांसह एकत्र आले होते. त्यांनी या व्याप्त प्रदेशात पाकिस्तानी लष्करानं केलेल्या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध केला, तसंच शांततेचं प्रतीक म्हणून पांढरे झेंडे फडकावले. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी आम्हाला प्रसिद्धी द्यावी अशा आशयाचा मजकूर लिहिले फलक हाती घेऊन त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात घोषणाबाजी केली. ओडिशातील भगवान जगन्नाथ यांच्या उद्या होणाऱ्या जगप्रसिद्ध रथयात्रेसाठी पुरी शहर सज्ज झालं आहे. काल झालेल्या पवित्र नभ यौवन दर्शनानंतर या वार्षिक रथोत्सवासाठी धार्मिक विधी तसंच प्रशासकीय सुरक्षा व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ओडिशाच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यामुळे उद्या होणाऱ्या रथयात्रेच्या नियोजनात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पराभवाची मालिकाही खंडित केली आहे. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. आता उद्या कार्डिफ इथं 2रा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर 3रा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं काल झालेल्या पहिल्या उपांत सामन्यात स्पेननं फ्रान्स संघाला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात 2रा उपांत्य सामना होणार असून त्यातील विजेत्या संघाबरोबर स्पेनच्या संघाची अंतिम फेरीमध्ये लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू.

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक, ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये, भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह 2 रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीमध्ये धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे महाराष्ट्रात तपासल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा 17 तारखेला पंजाब दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते जालंधर कॅन्टोनमेंट रेल्वे स्थानकाचं उद्घाटन आणि अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत नूतनीकरण केलेल्या इतर 74 रेल्वे स्थानकांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान अमृतसर इथं संत रविदास एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. शल्य चिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे सौश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. या परिषदेत जगभरातील तज्ज्ञ आयुर्वेद आणि आधुनिक शल्य चिकित्सक विज्ञानाच्या एकात्मिक वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MRI सुविधेचंही उद्घाटन केलं जाणार आहे. लातूर जिल्ह्यात किल्लारी परिसरात महावितरणच्या वीज तारा चोरी करणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना काल पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून चोरीच्या वीज तारा, चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल आणि 4-चाकी वाहन असा 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. किल्लारी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं संयुक्तपणे ही कारवाई केली. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या 44% पाणीसाठा उपलब्ध आहे. कालपर्यंत राज्यातल्या 3009 धरणांमध्ये सुमारे 633 TMC पाणीसाठा होता. हा साठा गेल्या वर्षी याच तारखेला नोंदवलेल्या 843 TMC साठ्यापेक्षा बराच कमी आहे. राज्यातल्या 6 महसूल विभागांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक 86% पाणीसाठा नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर विभागात 66%, कोकण 62%, पुणे 51%, अमरावती 42%, तर नागपूर विभागातल्या जलाशयांमध्ये 40% पाणीसाठा आहे. राज्यातल्या प्रमुख जलाशयांमध्ये जायकवाडी धरणात 32%, कोयना धरणात 49%, उजनी 50%, गोसीखुर्द 36%, तर खडकवासला धरण समूहात 41% पाणीसाठा आहे. दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत राज्यात 334 mm पाऊस झाला आहे. राज्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत तो 96% आसपास असला तरी राज्यभरात पावसाचं वितरण समान

नाही. 12 जिल्ह्यांमध्ये 50 ते 75% तर अन्य 12 जिल्ह्यांमध्ये 75 ते 100% पाऊस झाला. आज जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जात आहे. रोजगार, सन्मानजनक काम आणि उद्योजकतेसाठी तरुणांना कौशल्य प्रदान करण्याचं धोरणात्मक महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे आजच्या दिवशी सुरू करण्यात आलेल्या स्किल इंडिया मिशन या उपक्रमाला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. रोजगार, उद्योजकता आणि शाश्वत उपजीविकेसाठी आवश्यक असलेली कौशल्ये तरुणांना प्रदान करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 या मोहिमेची सुरुवात केली होती. नाशिक जिल्ह्यात कृषी विभागानं केलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 13 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईत ई पॉस साठ्यातील अनियमितता, भावफलक आणि साठा फलक अद्ययावत नसणे, अभिलेखे व्यवस्थित न ठेवणे, शेतकऱ्यांच्या बिलावर स्वाक्षरी न घेणे यासारख्या त्रुटी आढळून आल्या. शेगावच्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं आज धाराशिव शहरात आगमन झालं. भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं, तसंच रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावत पालखीचं दर्शन घेतलं. यानिमित्त पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. आज या पालखीचा धाराशिव शहरात मुक्काम असून उद्या पालखी तुळजापूरकडे प्रस्थान करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहरासह मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईला चाललेल्या कारनं उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजून

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार कराराला आजपासून लागू। सर्व स्तरातून कराराचं स्वागत। मुंबई जवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना। मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना। मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षघटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार। आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा यशस्वीपणे सुरू। भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे। या महत्त्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। ऐकूया याविषयीचा वृत्तांत।
1: वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मे 2021 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा पाया घातला। या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं। या कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे। भारत आणि युके मधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रूपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। भारतातल्या अनेक प्रगतीशील क्षेत्रांना युकेच्या बाजारपेठेत अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील असंही ते म्हणाले। हा करार व्यापार गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करत असून तो विकसित भारत 2047 या मोदी यांच्या संकल्पनेला गती देईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे। कराराचा फायदा देशातल्या महिला शेतकरी युवा वर्ग सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग नवोन्मेषक व्यावसायिक आणि मच्छीमार यांना होईल आणि विविध क्षेत्रात संधी निर्माण होतील असंही गोयल म्हणाले। आजपासून लागू झालेला हा भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे। देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे। देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे। हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला। या करारामुळे वस्त्रोद्योग चर्मोद्योग सागरी उत्पादनं रत्न आणि दागिने अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मेंडा यांनी व्यक्त केली। तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी व्यक्त केली। हा करार आजपासून लागू झाल्याचं औचित्य साधून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत। परदेश व्यापार महासंचालनालयानं आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं। यावेळी रसायनं औषध निर्माण सामग्री प्लास्टिक खाद्यपदार्थ एन्झाईम्स आणि मसाले इत्यादी मालाची पहिली फेरी रवाना झाली। पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात

0: होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल.
1: शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे सौश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
2: आयुर्वेद का भविष्य आपके हाथों में है. आप सभी को जिज्ञासा, सत्यनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्रों में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
1: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्य चिकित्सक विज्ञानाच्या एकात्मित वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MIR सुविधेचं उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या जालंधर कंटोनमेंट रेल्वे स्थानकाचं उद्घाटन ते करणार आहेत. याच योजनेअंतर्गत देशातल्या विविध ठिकाणच्या 74 रेल्वे स्थानकांचं उद्घाटनही दूरस्थ पद्धतीनं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं जाईल. अमृतसर ते वाराणसी दरम्यान सुरू होणाऱ्या संत रविदास एक्सप्रेस गाडीला प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत. याच दौऱ्यात प्रधानमंत्री चंदीगड इथल्या पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार असून तिथल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं ते उद्घाटन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना आणि घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे देशातल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या जागांमध्ये सरसकट 50% वाढ करण्याचा प्रस्ताव असेल तर आपला पक्ष या घटनादुरुस्तीला पाठिंबा देण्यास तयार आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलं. सर्व राज्यांमधल्या जागा 50% वाढल्यास महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48 वरून 72 तर उत्तर प्रदेशच्या जागा 80 वरून 120 होतील. हा फॉर्म्युला अधिक व्यावहारिक वाटत असून याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका इंडिया आघाडीशी चर्चा करून आणि विधेयक हाती आल्यानंतर 24 तासात स्पष्ट केली जाईल असं त्या म्हणाल्या. आपला पक्ष भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या. तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही कोणाशी संपर्क साधलेला नाही असंही त्या म्हणाल्या. केवळ लोकसंख्येच्या निकषावर पुनर्रचना केली तर दक्षिण भारतातल्या राज्यांवर अन्याय होण्याची भीती आहे जी अगदी योग्य आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदा नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. इराणनं पुन्हा एकदा युद्धबंदीच्या चर्चेसाठी पुढे यावं, अन्यथा त्यांच्या विरोधातील लष्करी कारवाई पुढील आठवड्यापासून अधिक कठोर होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीतून दिला आहे. इराणवरील अमेरिकेचे हल्ले पुढील काही दिवस सुरू राहतील. गरज भासल्यास इराणमधील वीज प्रकल्प, पूल आणि अन्य महत्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केलं जाऊ शकतं असंही ट्रम्प यांनी सांगितलं. यापूर्वी अमेरिकेनं इराणच्या खर्ग बेटावर हल्ला केला होता, मात्र जागतिक अर्थव्यवस्थे वर परिणाम होऊ नये म्हणून तिथल्या तेल सुविधा केंद्रांना लक्ष केला नसल्याचा दावा ट्रम्प यांनी या मुलाखतीतून केला. दरम्यान इराणच्या तेल पायाभूत सुविधांवर हल्ल्याची शक्यता अद्याप कायम असली तरी सध्या ती कमी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी कतारचे अमीर

शेख तमीम बिन अहमद अल थानी यांचे वडील आणि दिवंगत अमीर शेख अहमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली अर्पण केली. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं रिजिजू यांनी अमीर शेख तमीम बिन अहमद थानी यांचं सांत्वन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरावरून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षघटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: मंडळी, दुपारचे 2:30 चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मी RJ श्वेता सोपारकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते।

मंडळी, सध्या सगळीकडे पावसाळी वातावरण आहे. अशा परिस्थितीत आपण सगळेजण एक गोष्ट कायम आपल्याजवळ बाळगतो, ती म्हणजे छत्री किंवा रेनकोट. पावसात भिजायला लागू नये हा त्यामागचा अगदी साधा सोपा उद्देश. त्याचा आपल्या रोजच्या कपड्यांशी ताळमेळ जुळायला हवा असं मात्र आपल्या मनात कधी येत नाही. पण ज्यांना याची आवड आहे त्यांच्यासाठी सध्या बाजारात नाविन्यपूर्ण फॅशनेबल रेनवेअर्स आणि छत्र्यांची व्हरायटी पाहायला मिळते. हवामानातला बदल, शहरीकरण आणि स्टाईलसोबत कम्फर्ट या नव्या तरुण ग्राहक वर्गांच्या अपेक्षांमुळे रेनवेअर उद्योगामध्ये मोठी क्रांती झालेली आपल्याला दिसून येते. डिझायनर पारदर्शक छत्र्यांपासून ते सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण देणाऱ्या ऑल सीझन छत्र्यांपर्यंत आणि रिसायकल प्लॅस्टिकपासून तयार होणाऱ्या रेन जॅकेट रेनकोटपर्यंत मान्सूनची फॅशन ही आता केवळ पावसापुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर ती स्वतंत्र फॅशन कॅटेगरी म्हणून उदयाला आली आहे. आत्ताचा ट्रेंड काय आहे ते सांगते या गाण्यानंतर.

आता बघा, आजकाल आपण जे छत्र्या पाहतो ना, त्यामध्ये पावसापासून संरक्षण करण्यासोबतच सूर्यग्रहणांपासून संरक्षण देणारं विशेष कोटिंग असतं. यामुळे काय होतं तर उन्हाळ्यात उन्हापासून बचाव आणि पावसाळ्यात पावसापासून संरक्षण हे दोन्ही आपल्याला एकाच छत्रीमध्ये मिळतं. युरोपमध्ये अनेक फॅशन वीकमध्ये सनब्रेला ट्रेंड विशेष चर्चेमध्ये असतो. वाढत्या उष्णतेच्या लाटांमुळे छत्री ही आता फक्त पावसाची नाही तर उन्हाचीही साथीदार झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून पारदर्शक छत्र्या लोकप्रिय होत आहेत. विशेषतः बबल्स ट्रान्सपरंट छत्र्या तरुणांमध्ये अधिक पसंत आहेत. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रंगाच्या पोशाखासोबत सहज त्या जुळून येतात आणि फोटोग्राफीसाठीही आकर्षक दिसतात. जपानमधनं लोकप्रिय झालेला हा ट्रेंड आता आपल्याकडेही दिसायला लागलाय. पूर्वी कसं असायचं, फुलांच्या प्रिंट्स किंवा रंगबिरंगी डिझाईन्स असलेल्या छत्र्या लोकप्रिय होत्या. आता मात्र ग्राहकांचा कल हा साध्या, एलिगंट आणि मिनिमल डिझाईनकडे वाढतोय. यंदा छत्र्यांमध्ये बटर येलो, सीज ग्रीन, मोका ब्राऊन, चारकोल ग्रे, नेव्ही ब्लू, बर्गंडी, ऑफ व्हाईट अशा वेगळ्या रंगांना पसंती मिळते. मॅट फिनिश असलेल्या छत्र्या आणि सॉलिड रंगांनाही विशेष पसंती आहे. नावं, आद्याक्षरं, मोनोग्राम किंवा खास डिझाईन असलेल्या कस्टम छत्र्यांची लोकप्रियता वाढतीय. अशा छत्र्या कॉर्पोरेट गिफ्ट्स, लग्न समारंभ किंवा विशेष भेटवस्तू म्हणूनही मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात आहेत.

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: पूर्वी रेनकोट म्हणजे जाड, वजनदार आणि शरीर पूर्णपणे झाकणारा प्लास्टिकचा पोशाख अशी प्रतिमा होती। आता मात्र ऑफिस, प्रवास, वीकेंड आउटिंग अशा प्रत्येक प्रसंगासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वज्राने अगदी हलके असे रेनकोट बाजारामध्ये उपलब्ध आहेत। काही वर्षांपूर्वी फक्त ट्रेकिंग किंवा दुचाकी स्वारांपुरतेच मर्यादित असलेले पॉन्चो आता पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आलेत। हलके, सहज फोल्ड होणारे आणि बॅगेत मावणारे पॉन्चो अचानक सुरू झालेल्या पावसासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात। विशेषतः सायकल स्वार महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रवासी यांच्यामध्ये पॉन्चोला जास्त मागणी आहे। आता रेनकोट म्हणजे कमरेला बेल्ट, आकर्षक कॉलर आणि स्वच्छ कट सह उपलब्ध असतो। हे रेनकोट फॉर्मल कपड्यांवरही सहज घालता येतात आणि त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या तरुण व्यावसायिकांमध्ये त्याला विशेष पसंती आहे। याला ट्रेंच स्टाईल रेनकोट असं म्हणतात। पर्यावरणपूरक उत्पादनकडेही ग्राहकांचा कल वाढतोय, यामुळे छत्री उत्पादक नव्या पर्यायांकडे वळले आहेत। रिसायकल PET प्लास्टिकपासून तयार केलेलं कापड, बांबू किंवा लाकडी हँडल, PFAS मुक्त वॉटर रिपेलंट कोटिंग, रिसायकल करता येणारे पॅकेजिंग छत्रांमध्ये वापरलं जातं। केळीच्या किंवा नारळाच्या झाडांपासून बनवण्यात येणारी काही फॅब्रिक्स किंवा मटेरियल अशा नैसर्गिक प्रकारांवरही सध्या संशोधन सुरू आहे।

हवामानामध्ये सातत्याने होणारे बदल जर आपण लक्षात घेतले तर पुढच्या काही वर्षात हे रेनवेअर अधिक हलके, अधिक टिकाऊ, अधिक स्मार्ट होतील. पर्यावरणपूरक उत्पादन, हलके फॅब्रिक्स आणि नवीन डिझाईन्स यावर अधिक भर दिला जाईल. यंदाच्या पावसाळ्यात आपल्याला फॅशनसुद्धा जपायची असेल तर असे पर्याय निवडायला काहीच हरकत नाही, नाही का? आणि मंडळी, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ठीक 3 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकाल आणि 3:10 आपली पुन्हा भेट होणारच आहे सप्तरंगी साथ या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. या कराराच्या निमित्ताने आज मुंबईत ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. भारत आणि युकेमधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यांसारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी दिली आहे. शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांना जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे संश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
1: आयुर्वेद का भविष्य आपके हातो में है. आप सभी को जिज्ञासा, सत्यनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्र में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
0: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मिक वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MRI सुविधेचंही उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवादी आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार हे विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. आपला पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या सकाळपासून प्रसिद्ध झाल्या, मात्र पक्षानं याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. सरसकट प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्या जातील असं एक सूत्र सरकारनं सुचवलं आहे. हा पर्याय योग्य वाटतो, मात्र आम्ही इंडिया आघाडीत चर्चा करून नंतर सांगतो. सर्वांना एकत्र बोलवा, वेगवेगळं बोलावू नका असं आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगितलं आहे. भविष्यात केंद्र सरकारकडून असा प्रस्ताव अधिकृतपणे प्राप्त झाला तर त्याचा सखोल अभ्यास केला जाईल, त्यानंतर पक्षाची भूमिका जाहीर केली जाईल असं सुळे यांनी स्पष्ट केलं. श्रद्धेच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपहार आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार FIR नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार बुलडाण्याच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जळगाव जामोद पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. त्या अगोदर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जुने भाजी मार्केट इथल्या श्रीराम मंदिरात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह केला. यावेळी भजन आरती आणि पसायदान गाऊन आत्मक्लेश व्यक्त करण्यात आला. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं देखील आज रघुपती राघव राजाराम भजन आंदोलन केलं. जराराम चौक इथल्या हनुमान मंदिरात आंदोलनाची सुरुवात झाली. त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जलाराम चौक ते गांधी चौक अशी पदयात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 46 देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. सध्या या विमानतळावरून दररोज सुमारे 150 विमानांची वाहतूक होत आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीतून या विमानतळाचा टप्प्याटप्प्यानं विकास होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी महापालिकेनं दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर त्यांनी केलेला खुलासा असमाधानकारक असल्यानं त्यांचं निलंबन झालं असून विभागीय चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ओमानच्या किनारपट्टीजवळ GFX गॅलेसिया या सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्याचे 30 वर्षीय मरीन इंजिनियर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. हे मालवाहू जहाज रविवारी पहाटे होर्मुसच्या समुद्रधुनीतून जात असताना हा हल्ला झाला. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते आणि लवकरच त्यांचा हा कार्यकाळ संपणार होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहराजवळ मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईला चाललेली क्रेटा गाडी रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरला जोराने धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झाला, त्यात 2 महिलांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रस्ते अपघातात गुजरातमधल्या 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यानं पुढे जाणाऱ्या कारला तो धडकला, त्यामुळे हा अपघात झाला. पेठजवळच्या सावळगावमध्ये काल संध्याकाळी हा अपघात घडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता.

रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट लघुपट माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही.

मंडळी, ऑस्कर हा सिनेविश्वातला एक अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ज्या चित्रपटाला ऑस्करने सन्मानित करण्यात आलं त्या चित्रपटाचं नाव आहे ॲनोरा. या सिनेमाला वेगवेगळ्या विभागात 5 पुरस्कार मिळाले. देहविक्रय करणाऱ्या तरुणीच्या आयुष्यावर आधारित या सिनेमातली मुख्य अभिनेत्री मिक्की मॅडिसन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, शॉन बेकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट स्क्रीन प्ले, सर्वोत्कृष्ट एडिटिंगसाठीही ॲनोराने पुरस्कार पटकावले. अशा दर्जेदार ॲनोरा या सिनेमाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपल्या सोबतीला असतील सुंदर सुंदर अशी गाणी.

गेल्या काही वर्षात शॉन बेकर हे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप गाजते. मागच्या 10 वर्षात त्यांच्या चित्रपटांची नावं पाहिली तर टँजेरिन 2015 आलेला, 2017 आलेला द फ्लोरिडा प्रोजेक्ट, 2021 रेड रॉकेट, अशा एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. कमी खर्चात बनवलेले त्यांचे हे चित्रपट निर्मितीच्या स्तरावर तसूभरही कमी पडत नाहीत. चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्यांमध्येही ते यशस्वी ठरलेत. त्यामुळेच मुख्य प्रवाहातल्या चित्रपटांपेक्षा वेगळ्या धाटणीचं काम सातत्यानं आणि धिटाईनं करणारे शॉन बेकर समकालीन इंडी सिनेमामधला सर्वात महत्त्वाचा आवाज ठरतायत. ॲनोरा या ताज्या चित्रपटाने या साऱ्यावर शिक्कामोर्तब केलं. लेखक दिग्दर्शक शॉन बेकरच्या चित्रपटात प्रामुख्यानं काय असतं तर उपेक्षित समाजातल्या व्यक्तिरेखा या केंद्रस्थानी येतात. हा दिग्दर्शक कधी स्थलांतरित लोकांच्या कथा सांगतो तर कधी वेश्या व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या. याद्वारे एक प्रभावी मानवी नाट्य तर उभं केलं जातंच, पण सोबत लैंगिकतेच्या नैतिक बाजूही मांडली जाते. ॲनोरा हा चित्रपटही याच धर्तीवर आधारित आहे. ॲनोरा उर्फ ॲनी ही मुख्य व्यक्तिरेखा न्यूयॉर्कमधल्या एका बारमध्ये देहविक्रय करणारी एक सर्वसामान्य मुलगी. कामाच्या निमित्तानं इवान उर्फ वान्या नावाच्या एका रशियन तरुणाशी तिचा संबंध येतो. लैंगिक व्यवहाराची परिणती त्यांनी एकमेकांशी लग्न करण्यामध्ये होते. इवानच्या प्रतिष्ठित आणि प्रचंड श्रीमंत कुटुंबियांना हे संबंध मान्य नसल्यानं ॲनोराच्या आयुष्यात पुढच्या काही तासात ज्या घडामोडी घडतात त्या या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे दाखवल्यात त्याचीच ही गोष्ट. ॲनी ही न्यूयॉर्कमधल्या एका स्ट्रीप क्लबमध्ये काम करते. ती आर्मेनियन अमेरिकन आहे. घरची परिस्थिती बेताची. रोज क्लबमध्ये जाणं आणि आपलं काम करणं असा तिचा ठरलेला दिनक्रम आहे. यावरच तिचा उदरनिर्वाह चालतो. एका रात्री क्लबमध्ये इवान म्हणजेच वान्या झाराखोव नावाचा 21 वर्षांचा तरुण तिथे येतो. अत्यंत श्रीमंत बापाचा मुलगा असलेल्या या वान्याचं आयुष्यात काहीही धैर्य नसतं. आईबापाच्या पैशांवर मजा करायची, चैन करायची, एवढंच त्याला माहिती आहे आणि हेच तो आजपर्यंत करत आलाय. आता या वान्याला इंग्लिश बोलता येत नाही म्हणून तो क्लबमधल्या मुलींशी संवाद साधू शकत नाही, पण ॲनीला मात्र रशियन येत असल्याने त्या दोघांमध्ये चटकन मैत्री होते. वान्याला ॲनी खूप आवडते. जाता जाता तो तिला विचारतो की तू जर माझ्यासोबत 1 आठवडा राहिलीस तर मी तुला $15,000 देईन. ॲनी सुद्धा यासाठी होकार देते कारण तिलाही पैशांची गरज आहे. त्या 1 आठवड्यात दोघेही वान्याच्या महागड्या गाडीमध्ये फिरतात, महागड्या रेस्टॉरंटमध्ये पार्टीज करतात. वान्या कधी कधी अगदीच पोरकटासारखा वागतो, पण ॲनी त्याला सांभाळते. थोडक्यात दोघेही एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवतात. यापुढे काय होते ते सांगते या गाण्यानंतर.

नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि सदाबहार गाणी ऐकत राहण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ वर FM रेनबो। मंडळी, कार्यक्रम सुरू आहे सप्तरंगी साथ आणि आज मी तुम्हाला कथा सांगते आहे ॲनोरा या सिनेमाची। आता एक आठवडा संपल्यानंतर 8व्या दिवशी वान्या ॲनीला लग्नाची मागणी घालतो। आपल्यासोबत हे असं कधीतरी घडेल असा तिने कधी विचारच केला नसल्यानं तिला धक्का बसतो। दारूच्या नशेतच दोघे लास वेगासला जातात आणि तिथं 24 तासात लग्न लावणाऱ्या चॅपलमध्ये जाऊन अंगठी बदलून लग्न करतात। ॲनीसाठी ही गोष्ट अगदी परीकथेसारखी असते। तिला वाटतं की आता ती गरिबीतून बाहेर पडेल आणि तिची सगळी स्वप्न पूर्ण होतील। पण वान्यासाठी मात्र हा फक्त त्याच्या मस्तीचा एक भाग आहे। तिथून ते मग न्यूयॉर्कला वान्याच्या घरी परत येतात आणि त्या आलिशान बंगल्यामध्ये राहायला लागतात। ही गोष्ट जेव्हा वान्याच्या आईवडिलांना कळते की आपल्या मुलाने एका देहविक्रय करणाऱ्या मुलीशी लग्न केले, तेव्हा ते मात्र चौताळून उठतात आणि या गोष्टीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी टोरोस नावाच्या आपल्या विश्वासू माणसाला तिथे पाठवतात। आता हा टोरोस म्हणजे झाराकोव कुटुंबाचा जुना नोकर। टोरोससोबत गार्निक आणि इगोर हे त्याचे आणखी दोन साथीदारसुद्धा जातात। त्यांचं एकच काम असतं, ते म्हणजे वान्याला त्याच्या आईवडिलांच्या घरी घेऊन जाणं आणि ॲनी आणि वान्याचं लग्न मोडणं। जेव्हा ते वान्याच्या बंगल्यात येतात तेव्हा वान्या अतिशय घाबरतो। वरच्या मजल्यावरून खिडकीतून उडी मारून तिथून पळायला लागतो। ॲनी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करते पण तिचं तो काहीही ऐकत नाही आणि उडी मारून पळून जातो। मग शोध सुरू होतो या वान्याचा। पुढचे काही दिवस ॲनी, टोरोस, गार्निक आणि इगोर वान्याला शोधत शोधत संपूर्ण शहर उलथपालथ करतात। या संपूर्ण प्रवासात खूप काही घडतं। ते वान्याच्या मित्रांच्या घरी जातात। ॲनी त्याच्या मित्रांशी खूप भांडते, शिवीगाळ करते पण त्याचा काहीही उपयोग होत नाही। त्या ॲनीला बिचाऱ्या इच्छा नसतानासुद्धा त्या तिघांसोबत वान्याला शोधत फिरावं लागतं। वान्या कधीतरी सापडेल या आशीवर ती त्यांच्यासोबत फिरत राहते। वाटेत तिला एक सोनाराचं दुकान दिसतं आणि ॲनी वान्यासाठी एक अंगठीसुद्धा पाहून ठेवते। असेच काही दिवस निघून जातात। हळूहळू तिच्या लक्षात यायला लागतं की हे तिघही जण काही वाईट नाही आहेत, ते फक्त त्यांचं काम करत आहेत। विशेषतः या तिघांपैकी जो इगोर आहे तो शांत आणि समजूतदार आहे। आता ह्या ॲनीला वान्या सापडतो का ते सांगते या गाण्यानंतर।

काही दिवस शोधाशोध केल्यानंतर शेवटी वान्या त्यांना त्याच्या एका मित्राच्या घरी सापडतो. मग व्हिडिओ कॉलवर वान्याचे आई वडील वान्याशी बोलतात, त्याला खूप ओरडतात. शेवटी वैतागून वान्या लग्न मोडण्यासाठी तयार होतो. ॲनीसाठी वान्याचं हे वागणं खूप धक्कादायक असतं. दुसऱ्या दिवशी न्यायालयात जबरदस्तीनं वकील आणि न्यायाधीशांसमोर त्यांचं लग्न जे आहे ते रद्द ठरवलं जातं. ॲनीला $10,000 पोटगी देऊन सेटलमेंट केली जाते. ती खूप रडते, गयावया करते, विनवण्या करते, पण तिचं कोणीही ऐकत नाही. वान्या तर अगदी शांत असतो, जणू काही काही घडलंच नाही. त्याचं हे शांत राहणं ॲनीला खूप अस्वस्थ करतं. वान्याचे आई वडील त्याला तिथून घेऊन आपल्यासोबत निघून जातात. ॲनीचं कोणालाही काहीच पडलेलं नसतं. शेवटी इगोर ॲनीला विमानतळावर सोडायला जातो. आता ह्या संपूर्ण चित्रपटात ॲनी ही खूपच कणखर आणि तोंडाळ दाखवली आहे, पण अखेर गाडीत बसल्यानंतर तिच्या अश्रूंचा बांध फुटतो. ती हमसून हमसून रडायला लागते. रडता रडता ती इगोरला बिलगून असं म्हणते की तुलासुद्धा माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का रे, आणि ती त्याला मिठी मारते. पण इगोरलासुद्धा काहीच फरक पडत नाही. तो तिला दूर करतो आणि तिला घरी सोडून निघून येतो. मंडळी, चित्रपटाचा शेवट दाखवतो की ॲनीला कोणाकडूनही खरं प्रेम मिळत नाही. पैशानं सगळं विकत घेता येत नाही. ॲनीला वाटतं लग्नानं आपलं संपूर्ण आयुष्य बदलेल, पण समाज तिला स्वीकारत नाही. मधला अर्धा तास जो वान्याला शोधण्यात जातो तो प्रवास खूपच रंजक आहे. शेवटी स्वप्न आणि वास्तव यातला फरक दाखवला आहे, आणि म्हणूनच या चित्रपटाचा शेवट जो आहे तो गोड नाही आहे, चटका लावणार आहे. स्वप्नवत वाटणाऱ्या घडामोडी आणि त्या पाठोपाठ येणारे प्रचंड कठोर वास्तव यामधला विरोधाभास इथं प्रामुख्याने दाखवला आहे. चित्रपटाच्या पहिल्या अंकात रंगबिरंगी जग, पार्ट्या, काही उत्तेजक दृश्य आपल्याला दिसतात. या उलट दुसऱ्या अंकात वान्याच्या कुटुंबाकडून पाठवलं जाणारे गुंड प्रवृत्तीचे लोक आल्यानंतर एक प्रकारचा अतिथंडपणा, उदासीनता चित्रपटाला व्यापू लागते. यानंतरच्या घडामोडींचं स्वरूप वरकरणी फार्सिकल, काही ठिकाणी एखाद्या स्लॅपस्टिक कॉमेडीसारखं, तर बऱ्याच अंशी ब्लॅक कॉमेडीचं आहे. जणू ॲनोराने तिच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचं स्वप्न पाहण्याची शिक्षा म्हणूनच की काय तिचं आयुष्य एका विचित्र तिरकस विनोद करत सुटलं असावं अशी ही परिस्थिती. या साऱ्याला गंभीर कांगोरे असले तरी हा सारा घटनाक्रम फारच रंजकपणे मांडण्यात आला आहे.

स्वप्न, स्वप्नवत वाटणारं वास्तव आणि प्रत्यक्ष आयुष्य या दरम्यानच्या अवस्थांमधला ॲनोरा आणि तिच्या भोवतालचं जग सामाजिक स्तरावरही बरंच काही सांगून जातं. मात्र ॲनोरा अगदीच असामान्य विलक्षण चित्रपट आहे अशातला काही भाग नाही. बेकरच्या आधीच्या चित्रपटांचा विचार केला तर संकल्पना आणि आशयाच्या स्तरावर असलेल्या अपेक्षा ॲनोरामध्ये पूर्ण होत नाहीत. मात्र स्क्रूबॉल कॉमेडी प्रकारचे तिरकस विडंबन म्हणून तो नक्कीच यशस्वी होतो. पौरुषत्वाची उडवलेली खिल्ली, पारंपरिक प्रेमपट आणि त्यातील प्रेम किंवा लग्नसंस्था या संकल्पनांचं विडंबन असे मुद्दे यात समावेश केलेले आहेत. याखेरीज त्यात वेश्याव्यवसाय किंवा भिखारी प्रेमाकडे पाहण्याचा रोमॅन्टिसिझम यामध्ये आवर्जून टाळण्यात आलाय. अगदी पाहावाच असा हा एक वेगळा चित्रपट. आता भारतीय चित्रपटांच्या बाबतीत बोलायचं झालं तर यावर्षी ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म या विभागात भारतीय चित्रपट फ्लो यानं सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म श्रेणीत विजय मिळवला आणि हे सिद्ध केलं की भारतीय चित्रपट जागतिक स्तरावर मोठं योगदान देऊ शकतात. या श्रेणीत कठीण स्पर्धा असूनही या चित्रपटानं हा पुरस्कार जिंकला. गेट्स झिलबाडुलिस यांनी हा चित्रपट प्रदर्शित केलाय. फ्लो हा ओपन सोर्स ॲनिमेशन सॉफ्टवेअर ब्लेंडर वापरून तयार करण्यात आलाय. या चित्रपटाला जानेवारीमध्ये बेस्ट ॲनिमेशनसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कारही देण्यात आला होता. फ्लो चित्रपट सर्वाधिक कमाई करणाराही चित्रपट ठरलाय. यात दाखवलेले प्राणी हे खऱ्या प्राण्यांसारखे दिसतात, तसेच वागतात. ते माणसांची भाषा वापरत नाहीत, त्यांच्यासारखे चालत बोलत नाहीत. कथेबद्दल बोलायचं तर कोणे एके काळी पाळीव असलेल्या एका मांजऱ्याच्या राहत्या भागातली पाण्याची पातळी अचानक झपाट्यानं वाढायला लागते आणि मग जिवंत राहण्यासाठी चाललेल्या त्याच्या धडपडीत इतरही काही प्राण्यांची पक्ष्यांची त्याला साथ मिळते आणि मग सगळे मिळून यात तग धरून राहण्याचा प्रयत्न करतात. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ असा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून देण्यात आलाय. यामध्ये मानव नसतानाही मानवतेचा संदेश देण्यात आलाय. आवर्जून पाहावा असा हा एक आणखी एक सुंदर चित्रपट. आणि मंडळी, सप्तरंगी सात या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ठीक 3:58 तुम्ही मराठी ठळक बातम्या ऐकाल आणि 4 आपली पुन्हा भेट होणारच आहे सांजेच्या पारी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्त्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार हे विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशिवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. आणि याबरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या. नमस्कार.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800-11-7800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन

0: गावाचं कितीही मोठं टाऊन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्यसंगीताचा आस्वाद, मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी.
1: नमस्कार मंडळी, सांजेच्या पारी या कार्यक्रमात मी RJ श्वेता सोपारकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते.

मंडळी, आपल्यापैकी अनेकांना पर्यटनाची आवड असते. वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना भेटून तिथल्या संस्कृतीची आपल्याला जवळून ओळख होते. पर्यटन करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या मानसिक आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. नवीन लोक, नवीन ठिकाणं आणि अगदी नवीन खाद्यपदार्थांमुळे मन प्रसन्न होतं. आज तुम्हाला अशाच काही सुंदर ठिकाणांची सफर मी आज घडवणार आहे, ते पण सदाबहार गाण्यांच्या साथीनं. त्याआधी ऐकूया हे सुंदर गीत.

महाराष्ट्रातला सातारा जिल्हा हा सामाजिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याला वीरांची भूमी म्हणूनही ओळखलं जातं.

या ठिकाणी पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. इथला जुना राजवाडा हा सातारा शहराच्या मध्यभागी असलेलं एक ऐतिहासिक ठिकाण. हा राजवाडा मराठा साम्राज्यातला एक अविभाज्य घटक मानला जातो. या राजवाड्यात 1760 छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा हे मराठ्यांचं

संगम माहुली आणि क्षेत्र माहुली ही सातारा जिल्ह्यातील कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर वसलेली दोन पवित्र गावं आहेत. या संगमाच्या पूर्वेकडच्या वस्तीला क्षेत्र माहुली आणि पश्चिमेकडच्या वस्तीला संगम माहुली असं म्हणतात. या संगमावर 18व्या आणि 19व्या शतकातली अनेक सुंदर मंदिरं आहेत. यामध्ये संगम माहुली इथं छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाईंची समाधीस्थळं आहेत, तर क्षेत्र माहुलीमध्ये अनेक प्राचीन मंदिरं आहेत. क्षेत्र माहुली हे ठिकाण पेशवाई काळातलं प्रसिद्ध राजकीय सल्लागार रामशास्त्री प्रभुणे यांचेही जन्मस्थान आहे आणि त्यामुळे हे एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र मानलं जातं.

साताऱ्यातलं यौतेश्वर मंदिर, यादवकालीन शिवमंदिर आणि ग्रामदैवत काळभैरवनाथाचं मंदिर असलेलं एक प्राचीन धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर सातारा शहराच्या पश्चिमेला यौतेश्वर गावात आहे. या मंदिरामध्ये शंकराची मोठी पिंड असून गाभाऱ्यासमोर दगडात कोरलेली दोन सुंदर नंदी आहेत. हे हेमाडपंथी शैलीत बांधलेलं मंदिर समुद्रसपाटीपासून 1230 मीटर

मीटर उंचीवर आहे आणि शिवशंकराचं जागृत देवस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे. श्रावणी सोमवारी देशभरातून अनेक भाविक इथल्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी येतात. त्यानंतर नटराज मंदिर हे सुद्धा सातारा जिल्ह्यातलं दक्षिण भारतातल्या प्रसिद्ध चिदंबरम इथल्या नटराज मंदिराच्या धर्तीवर तामिळ स्थापत्य शैलीत बांधलेलं एक सुंदर मंदिर आणि एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी भगवान शिवाचे दिव्य नर्तक म्हणून चित्रण असलेले नटराज मंदिर आहे. हे मंदिर 1980 दशकात परमपूज्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती महाराज स्वामींच्या इच्छेनुसार बांधलं होतं आणि त्यासाठी नागरिक श्री संपन्ना यांनी त्यांची जमीनसुद्धा दान केली होती. नटराज मंदिराची प्रतिकृती असलेल्या या मंदिरात भाविक आणि पर्यटक दरवर्षी मोठ्या प्रमाणात भगवान नटराजाच्या दर्शनासाठी येत असतात.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील।

0: गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूरवादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
3: पुढचं ठिकाण आहे शिखर शिंगणापूर. हे सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातलं एक पवित्र जागृत धार्मिक स्थळ आहे. हे शिवशंभू महादेवाचं मंदिर महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबांचं कुलदैवत असून हे ठिकाण ऐतिहासिकदृष्ट्या यादव कुळातल्या सिंहन राजाशी संबंधित आहे. या मंदिराची छत्रपती शिवाजी महाराजांचं खाजगी मंदिर म्हणूनही ओळख आहे. हे मंदिर डोंगराळ भागात एका उंच टेकडीवर असून मंदिराच्या आवारात 5 नंदी आहेत. या मंदिराला दगडी तटबंदी आहे. इथल्या परिसरात अमृतेश्वर बळी मंदिर, हत्तीची सोंड, भागीरथी कुंड, जटा आपटल्याचं स्थान, गुप्तलिंग मंदिर, शिवतीर्थ तलाव, मुंगी घाट ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. दरवर्षी गुढीपाडव्यापासून 12 दिवस इथं खूप मोठी यात्रा भरते. त्यानंतर अजिंक्य तारा किल्ला हा सातारा जिल्ह्यातला एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला सातारा शहराच्या उत्तरेला बामणोली घेरादातेगड डोंगर रांगेत वसलेला असून सह्याद्री पर्वतरांगातील 7 पर्वतांपैकी एक असलेल्या अजिंक्यतारा पर्वतावर 3,300 फूट उंचीवर आहे. हा किल्ला 12व्या शतकात शिलाहार राजवंशाच्या राजा भोज यांनी बांधला होता. हा किल्ला सप्त ऋषींचा किल्ला आणि अभेद्य तारा म्हणूनही ओळखला जातो. 1673 मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूर सल्तनतकडून हा किल्ला जिंकला आणि नंतर हा किल्ला मराठा इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचं स्थळ बनला. या किल्ल्यावर भगवान मारुती, शंकर आणि देवी मंगला यांची मंदिरं आहेत. ट्रेकिंग, हायकिंग आणि गिर्यारोहण करणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

सातारा जिल्ह्यातल्या प्रकल्पांबद्दल बोलायचं झालं तर चाळकेवाडी पवनचक्की प्रकल्प हा सातारा जिल्ह्यातल्या वनकुसवडे पठारावर असलेला आशियातला सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प 5 किलोमीटरच्या विस्तीर्ण पठारावर असून प्रदूषण न करता स्वच्छ वाऱ्याच्या सहाय्यानं ऊर्जा देणारा आणि ऊर्जा निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांपैकी एक आहे. हा परिसर हिरव्यागार टेकड्या, लाल माती आणि अनंत रांगेत उभ्या असलेल्या पवनचक्क्यांनी बहरलेला आहे. या पठारावर शेकडो पवनचक्क्या उभारलेल्या असून निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीसाठी हे एक पर्यटनाचं प्रमुख ठिकाण आहे. पावसाळ्यात इथं धुकं आणि वाऱ्यामुळे एक वेगळंच वातावरण तयार होतं. धरणाबद्दल बोलायचं तर इथलं धोम धरण हे वाई तालुक्यात धोम गावाजवळ कृष्णा नदीवर बांधलेलं आहे. धोम धरणाचं बांधकाम 1976 सुरू झालेलं. हे धरण सिंचन, जलविद्युत आणि पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्यात आलं होतं. यामुळे शेती, उद्योग आणि धरणाच्या काठावरच्या वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि आसपासच्या गावांना यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या धरणामुळे वाई, कोरेगाव, सातारा, जावळी आणि खंडाळा तालुक्यांना शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. या धरणाची लांबी 20 किलोमीटर आणि साठवण क्षमता 14 TMC आहे. या धरणाच्या तळघरातल्या वीजगृहातून 4 MW वीजसुद्धा निर्माण केली जाते.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता।
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: सातारा जिल्ह्यातली बारामोटीची विहीर ही लिंब गावात असलेली एक ऐतिहासिक पायऱ्यांची विहीर आहे। ही दगडी विहीर 300 वर्ष जुनी असून छत्रपती शाहू महाराजांच्या दुसऱ्या पत्नी विरुभाई भोसले यांनी 1724 बांधली होती। ही विहीर 110 फूट खोल आणि 50 फूट रुंद आहे। महाराष्ट्रातल्या स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे। ही विहीर बांधताना 3300 आंब्याची कलमं लावण्यात आली होती। शेती आणि आजूबाजूच्या आंब्याच्या बागांना पाणी पुरवठा करणं हा या विहिरी बांधण्यामागचा मुख्य उद्देश होता। या विहिरीच्या मध्यभागी एक भूमिगत राजवाडा आणि दगडात कोरलेली वेगवेगळी सुंदर शिल्प आहेत। यानंतर पुढचं ठिकाण म्हणजे दातेगड किल्ला। हा सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात असलेला एक गिरिदुर्ग। हा किल्ला नैसर्गिक काळ्या कातळांच्या तटबंदीमध्ये बांधलेला असून एका उंच पठारावर 3 एकर क्षेत्रात वसलेला आहे। या किल्ल्याच्या सर्व बाजूंनी कोरीव काम आहे। हा किल्ला सुमारे 30 फूट उंच आहे। किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एक मोठं प्रवेशद्वार आहे। या किल्ल्यावर भगवान हनुमान आणि गणपतीच्या 10 फूट उंच मूर्ती आणि दगडात कोरलेलं एक शिवलिंग आहे। या ठिकाणी एक तलवारीच्या आकाराची लॅटराइट खडकात कोरलेली 100 फूट खोल विहीर आहे। किल्ल्यावर 2 मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत। या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या टोलेवाडी गावातून 45 मिनिटांचा सोपा ट्रेक किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जातो। या ठिकाणी पर्यटकांना दातेगड, गुणवंतगड आणि वसंतगड हे तिन्ही किल्ले खासगी वाहनानं एका दिवसात पाहता येतात। नाना फडणवीस वाडा हा सातारा जिल्ह्यातल्या वाईजवळ मेणवली इथं असलेला एक पेशवेकालीन ऐतिहासिक वाडा आहे। हा वाडा 1768 नाना फडणवीस यांनी बांधला। हा वाडा आजही चांगल्या स्थितीत असून दुमजली आणि चौसोपी पद्धतीचा आहे। यातल्या खोल्या, नानांचा पलंग आणि शयनकक्ष, महिलांसाठी खास हळदी कुंकू कार्यक्रम करण्यासाठीचा चौक, खलबतखाना, पंगतीचा चौक, कचेरी, विहिरी, कारंजे अशी सुंदर या वाड्याची रचना आहे। या वाड्यापासून कृष्णा नदीकडे जाणारा एक सुंदर घाट आणि विष्णू आणि शिव मंदिर आहेत। या वाड्यात 1707 सालची घंटा आणि वाड्याबाहेर प्राचीन आफ्रिकन बाओबाब वृक्ष आहे। या वाड्यात अनेक चित्रपटांचं चित्रीकरण सुद्धा झालंय। देवस्थानाबद्दल बोलायचं झालं तर ढोल्या गणपती मंदिर हे सातारा जिल्ह्यातल्या वाई इथल्या कृष्णा नदीच्या काठी वसलेले एक प्राचीन आणि भव्य गणपती मंदिर आहे। हे मंदिर 1762 सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधलं होतं। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथं एकाच दगडात कोरलेली गणपतीची विशाल मूर्ती आहे। ही श्री गणेशाची प्रसन्न आनंददायी भव्य मूर्ती सुमारे 10 फूट उंच आणि 8 फूट रुंद असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे। या भव्यतेमुळे त्याला महागणपती असंही म्हटलं जातं। वाई हे ठिकाण श्री तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं। या गणपती मंदिराव्यतिरिक्त या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण घाट, श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी असलेला सिद्धेश्वर मंदिर, गंगारामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मीनारायण आणि समर्थ रामदासांनी स्थापन केलेलं रोकडोबा हनुमान मंदिर आहे।

0: हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हैपनिंग, अस्तो सदामियता ड्रीमिंग।
1: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड।
2: नमस्कार, मी विश्वजीत जोशी।
1: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर।

साताऱ्यातलं यमाई देवी मंदिरसुद्धा खूप प्रसिद्ध आहे. यमाई देवीचं हे मंदिर खटाव तालुक्यातल्या औंध गावामध्ये आणि गावाजवळच्या टेकडीवर यमाई देवीची दोन धार्मिक मंदिरं आहेत. गावातल्या पूर्वाभिमुख मंदिर भगवानराव पंतप्रधिनींनी बांधलं असून त्यांच्या राजवाड्याजवळ आहे. डोंगरावर असणाऱ्या मंदिराला बाजूने तटबंदी आहे आणि तिथं जाण्यासाठी एक पायरी मार्ग आहे आणि दुसरं आपण वाहनानंसुद्धा मंदिरापर्यंत जाऊ शकतो. हे मंदिर अनेक मराठी कुटुंबांचं कुलदैवत असून मंदिर संकुलात राक्षस औंधासुराचं डोकं, एक नंदी आणि एक शिवलिंग आणि काळ्या दगडात बनवलेली यमाई देवीची 2 मीटर उंच अशी मूर्ती आहे. सध्या प्रमुख गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांनी टेकडीवरच्या यमाई मंदिराच्या शिखरावर 7 किलोग्रॅमचा असा सोन्याचा कलश स्थापित केला आहे. या टेकडीच्या मधल्या भागात औंधच्या महाराजांनी स्थापन केलेलं अत्यंत सुंदर असं श्री भवानी संग्रहालय सुद्धा आहे आणि ते सुद्धा पाहण्यासारखं आहे. त्यामुळे मंडळी, या सुट्टीमध्ये तुम्ही नक्कीच या ठिकाणांना भेट द्या आणि या पर्यटनाचा आनंद घ्या. आणि मंडळी, सांजेच्या पारी या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पहाटे आरजी पूर्वा तुमच्यासोबत असेल. आता मला जायची अनुमती घ्या. पुन्हा भेट होईलच. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. राज्यात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 18 ते 12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी मुंबई इथं एका कार्यक्रमात केली. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूची निर्यातही या विमानातून करण्यात आली. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर

कारवाई झाली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: सबके अलग है अंदाज, कोई मजाकिया तो किसी की मदहोश कर देने वाली आवाज,
2: कोई लुभाए शेरो शायरी से
1: तो सुकून से भरी किसी की आवाज,
3: जो मेरी मंजिलों को जाती है तेरे नाम की कोई सड़क है.
1: अलग अलग अदाएं हैं सबकी खास, यही तो है FM रेनबो का राज.
4: 107.1 म्यूजिकली योर्स, दिल से दिल तक.

0: और दोस्तों बता दूं आपको कि ठीक 6:05 पर आप सुनेंगे हमारे नागपुर केंद्र से प्रादेशिक समाचार और मैं लौटूंगी अपने पिटारे के साथ ठीक 6:15 पर कार्यक्रम अंदाजे बयां के साथ।
1: बात निकली है तो बड़ी दूर तक जाएगी,
2: पगली जीपीएस फॉलो करना नहीं तो गुम हो जाएगी।
1: अगर गुम आकाशवाणी हे नागपुर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
3: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शेतकऱ्यांची 48,000 कोटींची वीज बिल थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। केंद्रीय मंत्रिमंडळाची सेमीकंडक्टर डिझाईनच्या विकासासाठी सेमिकॉन 2.0 मान्यता। मोबाईल फोन उत्पादन प्रोत्साहन योजनेलाही मंजुरी। भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू, सर्व स्तरातून कराराचं स्वागत। आणि नागपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी 100 कोटींच्या प्रकल्पाला शासनाची मंजुरी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला पाठपुरावा। आता सविस्तर बातम्या। 7.5 अश्वशक्ती शक्तीपर्यंतच्या विजेची शेतकऱ्यांचे 48,000 कोटींचे थकीत जुने वीज बिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजपा किसान मोर्चातर्फे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। नरीमन पॉईंट इथल्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथल्या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते।
4: वीज बिल माफ झालं म्हणजे वीज कंपनी जी आहे ती कंपनी स्वतःच्या खिशातनं भरत नाही। दरवर्षी 25,000 कोटी रुपये मी बजेट मधनं काढतो आणि त्या आमच्या वीज वितरण कंपनीला देतो आणि म्हणून दरवर्षी 25,000 कोटी रुपये हे आपण वीज बिल माफीच्या पोटी देतो आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत।
3: आज कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 95,000 कोटींचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हातात हात घालून प्रयत्न करत आहे अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। राज्यात 52% भाग अवर्षण प्रवण असताना दुसरीकडे अनेक भागात पावसाचं पाणी समुद्रात जाऊन वाया जातं। गोदावरी तापी खोऱ्यात हे पाणी यावं याकरता वैनगंगा नळगंगा यासारख्या योजनांमधून नद्या तयार करण्यात येत असून वाहून जाणारं पाणी उचललं जाईल आणि सुमारे 24 नवीन धरणं आणि 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल। विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहणार नाही। याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता

0: वेगवान प्रयत्न सुरू आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे आणि निकृष्ट किंवा बनावट बियाण्यांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक बियाणे धोरण तयार करत असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. नव्या धोरणात QR कोडद्वारे बियाण्यांचा मागोवा, ई लॅब प्रणाली, आधुनिक तपासणी पद्धत आणि गुणवत्ता नियंत्रक अधिक प्रभावी करण्यासह शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तातडीनं कार्यवाही करण्याच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबवण्यात येणाऱ्या राज्यव्यापी वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत अकोला इथल्या डेपो क्रमांक 2 वृक्षारोपण करण्यात आलं. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार रणधीर सावरकर यांनी वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानात मोठे बदल होत असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची गरज अधिक महत्वाची बनल्याचं सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं भारतातील सेमीकंडक्टर रचना आणि उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी सेमिकॉन 2.0 योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 1,27,500 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवी दिल्लीत आज मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की सेमिकॉन 1.0 यशानंतर भारताला जागतिक सेमीकंडक्टर क्षेत्रात अग्रस्थान मिळवून देण्याच्या उद्देशानं ही योजना राबवण्यात येणार आहे. मंत्रिमंडळानं मोबाईल फोन उत्पादन प्रोत्साहन योजनेलाही मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 62,500 रुपयांची तरतूद करण्यात आली असून ती पुढील 5 लागू असेल. देशात मोबाईल फोन उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीकरता या योजनेसंदर्भात माहिती देताना वैष्णव यांनी सांगितलं की
1: आज जो कैबिनेट ने अप्रूव किया है मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग स्कीम उसका आउटले 62,500 करोड़ रुपीस का है. 5 का ड्यूरेशन है. डोमेस्टिक सोर्सिंग के लिए बहुत सारे इंसेंटिव्स रखे गए हैं क्योंकि अब इकोसिस्टम बन गया है. अब बहुत सारे कंपोनेंट्स हैं जो भारत से एक्सपोर्ट होने लगे हैं ऑलरेडी. इसमें करीब 39 लाख करोड़ रुपीज का क्यूमुलेटिव प्रोडक्शन होगा और 60,000 डायरेक्ट जॉब्स नए क्रिएट होंगे.
0: याशिवाय मंत्रिमंडळानं आत्मनिर्भर भारतासाठी राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण 2026 यालाही मंजुरी दिली आहे. देशात गॅस आधारित युरिया उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी नव्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं आणि युरिया उत्पादनात स्वयंपूर्णता साधणं हा या धोरणाचा उद्देश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील फत्तापूर इथं मोठ्या प्रमाणावर झालेल्या कथित अवैध खनिज उत्खननाची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. 2,000 ब्रासच्या परवान्याच्या तुलनेत सुमारे 33,000 ब्रास अवैध उत्खनन झाल्याचा आरोप असून दोषी आढळल्यास खाणकाम व्यावसायिकासह तलाठी, तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्यावर सामूहिक जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असं बावनकुळे म्हणाले. तरुण उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना चालना देण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत सुरुवातीला 25 नवसंशोधकांची निवड करण्यात येणार असून प्रत्येक स्टार्टअपला 1 वर्षासाठी दरमहा 25,000 रुपयांचं सीड फंडिंग दिलं जाणार आहे. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार हे विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. आपला पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या सकाळपासून प्रसिद्ध झाल्या. मात्र पक्षानं याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. सरसगट प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्या जातील असं एक सूत्र सरकारनं सुचवलंय. हा पर्याय योग्य वाटतो मात्र आम्ही इंडिया आघाडीत चर्चा करून नंतर सांगतो. सर्वांना एकत्र बोलवा, वेगवेगळं बोलवू नका असं आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगितलं आहे असं त्या म्हणाल्या.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील मुक्त व्यापार करार आजपासून लागू झालाय. या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतेही सीमाशुल्क आकारलं जाणार नाही. कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज नावाशेवा बंदरातून रवाना करण्यात आली. यानिमित्तानं मुंबईतील ब्रिटिश उच्चायुक्तालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या करारामुळे व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम

उपक्रमांना चालना मिळेल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी हा करार दोन्ही देशातील व्यापारासाठी नवी दारं उघडणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करत भाजपावर आरोप केले. नागपुरात रामरक्षा महाआरती कार्यक्रमानिमित्त पत्रकारांशी

खेळाडूंसाठी स्वतंत्र वसतिगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठपुरावा केला होता. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा उपांत्य सामना होणार आहे. अमेरिकेतील अटलांटा इथं हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. याआधी टेक्सास इथं काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेननं फ्रान्सचा 2-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं भंडारा, गोंदिया, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी पुढील 3 तासांसाठी येलो अलर्ट जारी केलाय. या काळात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, ताशी 40-50 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकऱ्यांची 48,000 कोटींची वीज बिल थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय मंत्रिमंडळाची सेमीकंडक्टर डिझाईनच्या विकासासाठी सेमिकॉन 2.0ला मान्यता. मोबाईल फोन उत्पादन प्रोत्साहन योजनेलाही मंजुरी. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. आणि नागपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी 100 कोटींच्या प्रकल्पाला शासनाची मंजुरी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला पाठपुरावा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार आहे. भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला, त्यानिमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील, असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उपउच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं. या व्यापार कराराविषयी भारत आणि युके या दोन्ही देशांमध्ये उत्सुकता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्याच्या केवळ शहरी नाही तर ग्रामीण भागात सुद्धा निर्यातीसाठी मोठी क्षमता आहे आणि या कराराचा फायदा राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला मिळेल यासाठी प्रयत्न करू, असं उद्योग सचिव पी अन्बलगण म्हणाले. या व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. भारत युके संबंधांमधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी, नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल, तसंच दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल, असा विश्वास उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. राज्यात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई इथं शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.

0: सात हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
1: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8 ते 12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले. दरवर्षी येणाऱ्या पुराचं वाहून जाणारं 200 TMC पाणी वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजनाही फडणवीस यांनी यावेळी सांगितली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद असेल. सेमीकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक आरेखन यंत्रसामग्री आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यात भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.25 ते 5% अर्थसहाय्य मिळेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 47 देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं, बियाणं उत्पादन साठवणूक तपासणी आणि विक्रीच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बियाणांच्या गुणवत्तेबाबत उत्तरदायित्व निश्चित करणं, शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणं आणि बियाणं व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे. यासाठी साथी पोर्टलचा प्रभावी वापर, QR कोडद्वारे बियाणांचा मागोवा, स्रोत बियाणांची पडताळणी, खासगी प्रक्रिया केंद्रांची नोंदणी, सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुने जमा करणं, नमुने लवकरात लवकर तपासण्यावर भर, ई लॅब आणि कोड प्रणालीद्वारे पारदर्शक तपासणी, ग्रो आउट टेस्ट यासारख्या आधुनिक पद्धतींचा वापर, तसंच परराज्यातून येणाऱ्या बियाणांवर विशेष तपासणी यासारख्या उपाययोजनांचा नव्या धोरणात समावेश करण्यात येणार आहे अशी माहिती भरणे यांनी दिली. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण तापलं असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

यांनी भाजपावर गंभीर आरोप करत राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. नागपुरात आयोजित रामरक्षा महाआरती कार्यक्रमासाठी आलेल्या दानवे यांनी प्रभू श्रीरामाच्या नावावर जमा झालेल्या पैशांचा गैरवापर झाला आहे असा आरोप केला. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या दोन अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: ವಾಣಿ. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप न्हावाशेवा बंदरातून रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची आज 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि आता बातम्या विस्तारानं. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. मुंबईत या कराराच्या अंतर्गत आयात निर्यात सुरू करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला तसंच या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाइम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला.
0: पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये रत्न आणि आभूषणांच्या निर्यातीची पहिली फेरी आज समारंभपूर्वक रवाना झाली. भारत युके संबंधामधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी, नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल तसंच दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल असा विश्वास उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केला आहे. भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधीमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, उद्योगमंत्री पियुष गोयल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी तसंच देशातल्या उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेमध्ये संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंग यांनी दिली आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद असेल. सेमीकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास

0: विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक ते आरेखन यंत्रसामुग्री आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यामध्ये भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायला देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.25-5% अर्थसहाय्य मिळेल. वैष्णव यांनी सांगितलं,
1: आज जो कैबिनेट ने अप्रूव किया है मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग स्कीम, उसका आउटले 62,500 करोड़ रुपीस का है. 5 ईयर्स का ड्यूरेशन है. डोमेस्टिक सोर्सिंग के लिए बहुत सारे इंसेंटिव्स रखे गए क्योंकि अब इकोसिस्टम बन गया है. अब बहुत सारे कंपोनेंट्स है जो भारत से एक्सपोर्ट होने लगे हैं ऑलरेडी. इसमें करीब 39 लाख करोड़ रुपीज का क्यूमुलेटिव प्रोडक्शन होगा और 60,000 डायरेक्ट जॉब्स नए क्रिएट होंगे.
0: युरिया उत्पादनात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय धोरणाला आज बैठकीमध्ये मंजुरी मिळाली. नवीन धोरणानुसार युरियातल्या गुंतवणुकीवर 12-15% दरानं परतावा मिळेल. याखेरीज ओदिशा आणि झारखंडमधल्या 145 किलोमीटर रेल्वेमार्गाचं बहुपदरीकरण, उत्तर प्रदेशामध्ये 6 पदरी ग्रीनफील्ड उन्नत मार्ग, पादचारी पूल तसंच वरुणा नदी किनाऱ्यावरती उन्नत मार्गांच्या बांधकामाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्रात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई इथं शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये ते बोलत होते.
2: 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8-12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यात देखील या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी आज शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. अंडर 19 गटामध्ये 51 किलो वजनी गटामध्ये भारताच्या चंद्रिका पुजारीनं प्रतिस्पर्धी खेळाडूचा 5-0 तर 57 किलो वजनी गटामध्ये प्राचीनं ही प्रतिस्पर्धी खेळाडूवर 5-0 अशी मात करत 2रं सुवर्णपदक मिळवलं. याच गटामध्ये गुंजन जॉयश्री चाहत अंशिका मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे अंडर 23 या गटामध्ये 54 किलो वजनी गटामध्ये भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटामध्ये नितिका चंद, काजल मुस्कान आणि प्रियांका यांना रौप्य पदकं मिळाली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. अमेरिकेतल्या अटलांटा इथं भारतीय प्रमाणवेळेनुसार 12:30 हा सामना सुरू होईल. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रामध्ये तपास केलेल्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयामध्ये हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू या कराराअंतर्गत निर्यातीसाठी

मालाची पहिली खेप नावाशेवा बंदरातून रवाना. देशात सेमी कंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये भारताची आज

श्रोतो, सकाळचे 5:03 झालेली आहेत आणि आपण ऐकता आहात 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा, आणि त्याचबरोबर मध्यम लहरी 1044 KHz डिजिटल रिसिव्हर म्हणजेच DR वरती आपण ऐकत आहात हेच प्रसारण. आणि या प्रसारणाचा आनंद आपण न्यूज ऑन एअर या ॲपवर आणि वेब पोर्टलवर सुद्धा घेऊ शकता. सकाळचे 5 अर्थातच कार्यक्रम सुरू करत आहोत वंदन, आणि मी आहे आपली रेडिओ सखी पूर्वा.

मंडळी, आजच्या ह्या प्रसन्न गुरुवारी आपल्याला हा दिवस अतिशय आनंदाचा, उत्साहाचा आणि सकारात्मकतेने भरलेला जाओ या शुभेच्छा देत वंदन कार्यक्रमाची आपण सुरुवात केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण तुकारामांच्या गाथेतील अभंगसुद्धा घेणार आहोतच. पण तत्पूर्वी काही दत्तभक्तीनं ओथंबलेली जी गीतं आहेत आपल्याकडे, त्याचाही आपण आस्वाद घेणारच आहोत.

मंडळी 5:19 होऊन गेलेली आहेत. वंदन कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर, आणि त्याचबरोबर आपण हे प्रसारण ऐकू शकता न्यूज ऑन एअर ॲपवर सुद्धा.

मंडळी सकाळचे 5:28 झालेली आहेत आणि आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. श्रोते हो, आपण प्रसन्न सकाळी एखाद्या छान आनंददायी गोष्टीची सुरुवात केली तर त्यांनी आपला अख्खा दिवस हा उत्साहाचा आनंदाचा जातो हे निःसंशय आहेच. पण त्याचबरोबर आपल्याला अनेक विविध गोष्टींमध्ये आपलं मन रमवायचीही सवय असते आणि ते मन आपण जर आपल्या छंदांमध्ये रमवलं तर आपल्याला अधिकच त्याचा आनंद घेता येतो आणि अनेक बारीक सारीक कुरबुडी दुःख हे मागे पडत जातात स्वाभाविकपणेच.